0: ऐकलत का।
1: नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, मी प्रकाश भासे। आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी राहा, आनंद रुडा। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास। पित्याचा मृत्यू, मृत्यूनंतर बदललेली मनाला वेड करणारी स्थिती आणि नरेंद्र त्याला कसा सामोरं जातोय हे आपण कालच्या भागात पाहत होतो, मागच्या भागात पाहत होतो। तीच वाटचाल पुढे नरेंद्र कसं तोंड देतोय ते आज आपण पाहणार आहोत। रसिकांनो, आनंद सगळ्यांनाच लुटा असा वाटतो, आनंदी राहावंसही वाटतं, पण ज्याच्यावर प्रसंग आलेला आहे तो कसं तोंड देतो हे खरोखर पाहण्यासारखं आहे। परिस्थिती तर आता अशी झाली की घरात रोज 25-30 माणसं रोज जेवायची, चांदीची ताट, चांदीची भांडी। पण मी सांगितलं की गुळ असलं की मुंगळे येतात, गुळ गेले की मुंगळे जातात। एक एक जण हाताला येईल ते घेऊन गेला। ज्या घरात 25-25, 40-40 लोक जेवायचे त्या घरात नरेंद्रवर, त्याच्या आईवर, त्याच्या भावंडावर दोन वेळा जेवणाचे फाके पडले। नरेंद्र बाहेर जायचा, बाहेर गेला की चटर्जीकडे गेला, कुठे बॅनर्जीकडे गेला, कुठे सन्यालकडे गेला, त्याचे जे मित्र आहेत गेला, कुठे बॅनर्जीकडे गेला, तर त्यांची आई त्याला म्हणायचे, अरे नरेंद्र जेवून घे। नाही मावशी, आत्ता मी पोटभर जेवून आलेलो आहे। आणि मोठा ढेकर काढायचा। घरी आई आल्यावर विचारायची, अरे नोरेन जेवतो ना? नाही आई, मा आत्ता त्या मावशीने मला भरपूर जेव घातलेला आहे। दोन्ही घरचा पाहुणा उपाशी।

याच्याने हळूहळू नऱ्यांच्या प्रकृतीवर परिणाम व्हायला लागला. कुठेही रस्त्यावर झोपायचा तो, झाडाखाली झोपायचा, बागेत झोपायचा, या सगळ्या गोष्टी दक्षिणेश्वरी कालीमातेच्या मंदिरात ठाकुरांच्या कानावर जात होत्या. ते मनाने विवळत होते, नरेंद्रनी आपल्याला भेटीला यावं, याच्यावर आपण काहीतरी उपाय शोधू असा ते प्रयत्न करीत होते. पण प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. पुनश्च हरिओम, नरेंचा पुन्हा नोकरीचा शोध सुरू झाला. मग रोजचाच क्रम होता, मज भीक काही देवा, प्रेमे बाहेरी पाठवा, अशी प्रार्थना नरेंद्र करून नरेंद्र सकाळी बाहेर पडायचा. समोर ते दिसेल ते ऑफिस, समोर दिसेल ते दुकान, समोर दिसेल ते कुठलंही व्यवसायाची जागा, एकच याचं फर्म असो, दुकान असो, ऑफिस असो, एखाद्या संघटनेचं ऑफिस असो, नोकर पाहिजे का, नोकरी मिळेल का, कुठे नोकरीची संधी आहे का, हेच तो शोधत राहायचा. डोळ्यासमोरचा सूर्य डोक्यावरी, पोटात उसळलेली भूक शरीराबरोबर मनालाही होरपळून टाकी. जसजसा सूर्य कलता होत जाई तसं आजही काम मिळालं नाही, खिन्न होई, उदास होई आणि नाईलाजाने घरी परतावं तर रिकामी झोळी खांद्याला भारी होई, पावलं जड भारी होत. मध्येच कोणी मित्र भेटला, मित्र पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारचे, काही जीवाभावाचे तर काही नरेंद्राच्या सहवासाला हापापलेले, त्याच्याशी बोलायला उत्सुक असणारे, त्याच्यासाठी थोडं तरी उपयोगी पडता यावं म्हणून धडपडणारे. पण आता संदर्भ बदलला होता, शाळा कॉलेज संपलं होतं, स्वप्नाचा काळ संपला होता. आता मित्र स्वतःहून भेटायला येत नव्हते, प्रसंगी भेटले तर बोलत नव्हते, बोलणं भाग पडलं तर वरवर, अरे किती दिवसांनी भेटला, कलकत्त्यातच आहेस ना, मग घराबाहेर पडत नाही का, लागली का कुठे नोकरी, तुमचं काय बाबा, स्कॉलर लोक तुम्ही, त्यातून सुप्रसिद्ध दत्त वकिलांचे कर्तबगार चिरंजीव, तुम्ही का आमच्यासारखे बेकार फिरणार, कोणी विचारी अरे सध्या चाललंय काय, असा अशक्त का झाला, आणि चेहरा एवढा पांढरा काय पडलाय, मावशी जेवायला घालत नाही की काय. मग बाबा त्याच्यावर एकच उपाय आहे, हक्काची घरवाली आणणं, आहे का कबूल, बोल आत्ता पाठवतो अर्धा डझन. बंगालमध्ये पोरींना काय रे तोटा, परिस्थिती काय, वेळ काय, नरेंची मनस्थिती काय, आणि अशा तऱ्हेचे फटकारे त्याला बसत होते. परंतु नरेन मूकपणे सगळं ऐकून घे, ओढून ताणून हसण्याचा प्रयत्न करी आणि पुढेच जाई. कोणाला आपल्या अवस्थेविषयी सांगणं त्याच्या स्वभावातच नव्हतं आणि त्याचा स्वाभिमान ते त्याला करूही देणार नव्हतं. किती जीवाभावाचा मित्र असला तरी आपलं दैन्य त्याच्यापुढे उघडं करणं त्याला जमतच नव्हतं. पण काही दोस्त मनकवडे होते, ते आपल्या मित्राला पूर्ण ओळखून होते. बाबांच्या मृत्यूनंतर सहा जणांच्या कुटुंबावर काय अडचणी येत असतील, काय संकट कोसळत असतील याची त्यांना जाणीव होती. आपलं कुटुंब कर्तव्य करीत उन्हातानात निष्फळ धडपडणारा नरेंद्र त्यांना दिसत होता. तो घरात नसताना ते त्याच्या घरात जाऊन धडकत होते. मग त्यामध्ये दाशरथी सन्यान, शिशिर गुप्ता, आनंदराय, ते गुपचूप अशा खुबीने मदत करीत त्यांच्या भुवनेश्वरीलाच काय, पण नरेंद्रला पत्ता लागत नसे. असाच परिचित आणि मित्र म्हणवणाऱ्यांचा असाही एक प्रकार होता. नरेंद्र गुलहौशी तरुण आहे, गातो उत्तम, हीच त्यांची समजूत. गुलहौशी तरुण आहे, गातो उत्तम, हीच त्यांची समजूत. त्याची आला की हेच त्यांचं भांडवल. शाही बग्ग्या सिमुलियात यायच्या, नरेंद्रच्या दाराशी थांबायच्या, त्याला सन्मानपूर्वक निमंत्रण देऊन घेऊन जायच्या. सभ्य माणसाचे, धनवंत लोकाचे ते कळप असायचे. तिथे नरेंद्रने आपलं श्रेष्ठ गान कौशल्य दाखवलं.

खावं म्हणून विनंती करायचे. नरेंद्रलाही नाही म्हणत नसे, मित्राचं मन मोडत नसे. मग एकदा झालं की नरेंद्रची तिथली आवश्यकता संपून जात असे. मदत मोबदला वगैरे गोष्टी तर अशक्यच होत्या. म्हणजे त्या क्लबमध्ये त्याच्या प्रवेशाला मुक्तद्वार करायला ते उत्सुक होते, पण तसं घडत नव्हतं. नरेंद्रही काही केल्या आपली मौनाची गुळणी सोडायला तयार नव्हता. मग या महाभागांनी एक युक्ती केली. बघा नियती कसा सूळ गोवते नरेंद्रवर. एका श्रीमंत विधवेला त्यांनी पुढं केलं. गडगंज श्रीमंतीची ती मालकीण होती. ऐश्वर होतं, धनदौलत होती. सर्वाची ती एकमेव स्वामिनी होती, मालकीण होती. तिनं नरेंद्रला विनंती केली की त्याने त्या प्रचंड संपत्तीसह तिचा स्वीकार करावा, म्हणजे त्याचा सगळा जीवनाचा संघर्ष संपून जाईल. बाई दिसायलाही सुंदर, कोणालाही वेळ लावेल असं तारुण्य. तुझ्यासारखा स्वरूप सुंदर पुरुष सिंहाला आव्हान करायचं नाही तर कोणाला. ये हो म्हण, विचार कसला करतोस. सगळ्या अडचणी, सगळ्या कटकटी, सगळी संकट, सगळं दुःख एका क्षणात नष्ट होईल तुझ्या एका होकारासरशी. हो म्हण, फक्त हो म्हण. थंड हिमालयासारखा नरेंद्र बसला होता. बाहेरून तो हिमालयासारखा थंड वाटत होता, पण आतमध्ये ज्वालामुखीचे कल्लोळ उसळले होते. मुखावर हसू दिसत होतं, पण मनातला शिवशंकर तपश्चर्येत विघ्न आणल्यामुळे खवळलेला नटराज तिसरा डोळा उघडू पाहत होता. त्याच्या व्यक्तिमत्वाचा या थराचा असला घोर अपमान अजून कुणी करायला धजावलं नव्हतं. पहा नियती कसा खेळ खेळते. हेही प्रकरण जरा सम्य सभ्य आणि सौम्य वाटावं असा प्रसंग अन्नदा गुहाच्या उद्यानगृहात घडला. त्याला कारण होता त्याचा एकेकाळचा अगदी निकटचा मित्र असणारा धीरेंद्र पाल. धीरेंद्र असल्या पातळीवर आपली छेडछाणी करेल असं नरेंद्रला स्वप्नातही वाटलं नव्हतं. अन्नदा हा मूळचा नामी माणूस, वाटेल त्या मार्गाने कुठलाही विधी निषेध न करता पैसा मिळवणं आणि असामान्य पद्धतीने तो उधळणं, त्यासाठी आपल्या प्रवृत्तीची आणि आवडीची मंडळी गोळा करणं आलंच. त्याच्या ओळखी खूप. नरेंद्रसाठी काहीतरी करावं अशी खरीखुरी तळमळ त्याला. एकदा लॉ कॉलेजची फी भरायची अगदी शेवटची तारीख आली. मनात तीव्र इच्छा असूनही आणि त्यासाठी खूप धडपड करूनही 30 रुपयाची रक्कम नरेंद्र उभी करू शकला नाही. अशा भटकंतीमध्ये एस मोहंती लिमिटेड या सॉलिसिटर फर्म मधून नेहमीचा जबाब ऐकून तो बाहेर पडला आणि त्याचवेळी अन्नदा आत शिरायला एकच गाठ पडली. त्याबरोबर चक्कर फिरली. नरेंद्रच्या हुशारीचं गुणगान केलं गेलं आणि त्या फर्मच्या कागदपत्राच्या भाषांतराचं काम नरेंद्रला मिळालं. नरेंद्र भारावून गेला. दोघंही बाहेर आले. नरेंद्र आभाराच्या बोलायच्या आतच अन्नदाने आपल्या गोळदार अंगरख्यातून 30 रुपये काढले आणि म्हटलं, नरेंद्रा आधी लॉक क्लासची फी भर, पैसे सावकाश परत कर. पैसे आपल्याजवळ भरपूर आहेत, पण आवड असून आपल्याकडे नाही तुझ्यासारखा मिठ्ठा आवाज. एकदा सवड काढून ये की आमच्या प्रमोदवनात. तुझ्या 1-2 गाण्यात आमचे सगळे पैसे परत मिळाले असे समजेल. अच्छा, पण ती फी मात्र भरायला विसरू नकोस. नरेंद्रला काही बोलायची संधी न देता तो निघून गेला. त्या दिवशी त्याच्या खास निमंत्रणावरून नरेंद्र त्याच्याकडे गेला. त्याचं अन्नदान ठीक आगत स्वागत केलं. नरेंद्रने कृतज्ञ भावनेने अनेक गाणी गाऊन त्यांचं मनोरंजन केलं. तिथं त्या मैफलीत धीरेंद्र पाल नरेंद्रला भेटला. तो तिथल्या सर्व प्रकाराचा नियमित सभासद असावा. त्याच्या वागण्या बोलण्यावरून लक्षण काही ठीक वाटत नव्हतं. दारू जरा जास्तच गेली होती, त्यामुळे त्याच्या गोल गोडस चेहऱ्याची पार वाट लागली होती. तुझ्यासाठी काय रे करणार नाही मी, तुला दुःखात ठेवून आम्ही सुखी कसं राहायचं. तुम्ही आम्हाला भाऊ म्हणता, मग आम्ही पण नको का तुम्हाला भाऊ म्हणायला. असं वाटेल तसं बडबडत नरेंद्रला तिथून त्यानं उठवलं. खूप गायलास, आता विश्रांती घे. दारू बिरू तो घेणार नाहीस,
पण इतर दुसरं चालायला काय हरकत आहे, तू इथंच थांब, मी बंदोबस्त करतो. नरेंद्रला एका खोलीत पलंगावर बसून धीरेंद्र निघून गेला. नरेंद्र खरंच थकला होता. नेहमीप्रमाणे दिवसभर उपाशीपोटी रणरणत फिरला होता. भुकेची व्यवस्था इथंच होणार होती. तो साहजिकच पलंगावर जरासा आडवा झाला आणि क्षणार्धात बघतो तर आपल्या पलंगाशी कोणीतरी बसलंय. छे, कोणीतरी बसली आहे. तो ताडकन उठला. कोणी आलं नाही, कोणी गेलं नाही, आणि ही बाई माझ्या खोलीत आलीच कशी. स्वतःला वर विवेक ठेवत, शांत ठेवत त्याने बाईला विचारलं, कोण आहेस दिदी, अशी कली कशी आली आतमध्ये. काय कमाल आहे बाई एका माणसाची, मी कोण आणि कशी, कशासाठी, ओळखू नाही आलं. नाही ओळखू आलं, काही काम होतं का माझ्याकडे. नाही सरकार, आपल्यासारख्यांची सेवा करणं हा माझा व्यवसाय आहे. नरेंद्राच्या डोक्यातली झुमर पटापट पेटली. मला नकोय तुझी सेवा, करू द्या मालक. त्यासाठी धीरेंद्र बाबूंनी मनासारखा मेहनताला दिलाय आलं लक्षात. ते केव्हाच कळलं मला, तुझा पेशा आणि तू, मी तुला बहीण मानतो. घरोघरच्या बहिणी तुझ्या सारख्याच तर आहेत. तुझ्या व्यवसायासाठी तू अशी कृत्रिम नटून आली आहेस, पण पोटासाठी इतक्या खालपर्यंत जाण्याची जरुरी आहे का? नीट विचार कर. खोटे अलंकार, भडक कपडे कुठपर्यंत साथ देतील? हा व्यवसाय आणि त्याला उत्तेजन देणारे धीरेन सारखे माझे मित्र कुठपर्यंत ये म्हणतील, तुझं तारुण्य असेपर्यंत? मग तुला कोण विचारेल? जीव घेणार, हलाल करून मारणारा एखादा घाणेरडा रोग, आणि अखेर सगळ्याची माती करून दाही दिशाने उडवून येणारा त्याचा मृत्यू. यम, चल उठ आता इथून. इथं बसण्याचा मोबदला तुला मिळालाय ना? नरेंद्र तिच्या अंगावर ओरडला. तिनं घाबरून दाराची कडी काढली. तो धीरेंद्र दाराड उभाच होता. नशेत झोकांड्या खात एकदम म्हणाला, आत येत म्हणाला, क्यों नरेंद्र बाबू, कैसी रही, बहुत अच्छी, असं म्हणून त्याला ढकलून नरेंद्र बाहेर पडला. उपाशी पोट घेऊन तसाच चालू लागला. त्याला वाटलं, आता जर तिथं काही खाल्लं तर होतील भरभर. मागे धीरेंद्र बाबूवर संतापून खवळून ती मानी वेश्या त्याला विचारत होती, अपमान करून घेण्यासाठी पाठवलं होतं का मला? फक्कड साधू, त्या दगडाला काय फितवायचं मी? अणगी अधोगती करून घ्यायची? दुनियेमध्ये तुझ्यासारख्या छंदी पळती माणसाचा काय दुष्काळ पडलाय का? धीरेंद्रने दिलेले पैसे त्याच्या पायाजवळ फेकीत ती बाई सरळ बाहेर निघून गेली. अशा चारित्र्यावरून उठणाऱ्या प्रसंगातून तो पार पडला तरी उगाच त्याच्याकडे बोट दाखवू लागली. पराचा कावळा करण्याचं आसुरी समाधान दुनियेला हवंच असतं. त्यामुळे जो तो सांगे त्याला, अरे तो नरेन काही विचारूच नका, आधी कसा होता तो माहीत आहे ना, आता काय, वडील पण गेले मरून, आई बिचारी विधवा, तिला कोण विचारतय, दिवसभर उंडारत असतो, वाईट साईट लोकांच्या अंगतीत असतो, रात्री तर पिऊनच येतो, आणि परवा तर काय, वेश शिव शिव शिव. काय चाललं होतं नरेनच्या बाबतीत? नरेंद्रला समजेना आपली वाटचाल काय चालू आहे आणि कशी चालू आहे. अशा स्थितीत तो सैरभैर होतोय, अजून खचतोय, आणि याच अवस्थेत तो घराच्या बाहेर पडतो. मी तुम्हाला सांगितलं की मित्राकडे गेलं की सांगायचं आईने भरपूर जेवायला घातलंय, आपल्या घरी आलं की सांगायचं मित्राच्या आईकडे जेवलेलं आहे. असं देहभान हरपलेला नरेन कुठेतरी बागेत, कुठेतरी रस्त्यावर, ही बातमी त्याचे दैवत ठाकुरांच्या कानावर गेली आणि तेही अस्वस्थ झाले. ते येणाऱ्या जाणाऱ्याला, भेटणाऱ्यांना कळवळून विनवीत, अरे माझा नरेन कसा आहे रे, कोणीतरी एखादी नोकरी पाहा रे, त्याच्यासाठी फार गरज आहे त्याला. गुरुची ही तडफड नरेंद्रला असह्य व्हायला लागली. आणि असाच एका गुरु निरोपासरशी गुरुची अवस्था, गुरुची तडफड, गुरुची त्याच्याबद्दलची तळमळ त्याला एका मित्राने सांगितली आणि तो रामकृष्णाच्या भेटीला निघाला. माझ्यासारख्या यत्किंचित माणसाबद्दल ज्याच्याच्या त्याच्याजवळ तुम्ही असे तोंड वेंगाडू नका हो, ते तुम्हाला शोभत नाही, असं तो गुरुला म्हणतोय. इथपर्यंत आपण आज आलेलो आहोत. रसिक मित्रांनो, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर मनापासून प्रेम करणाऱ्या रसिकांनो, मी पुन्हा तुम्हाला सांगेल की आनंदी रहा आणि आनंद लुटा.
हे खरंच महत्वाचं आहे जीवन जगण्याचं तत्व. पण आपला सर्वांचा नरेन आज एका शोकमय परिस्थितीतून वाटचाल करतोय आणि या सर्वावर मात करून तो कसा पुढे आत्मिक आनंद मिळवणार आहे हे आपण पाहणारच आहोत. पुनश्च तुम्हाला मनापासून मी कृतज्ञतापूर्वक नमस्कार करतो आणि रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर असंच प्रेम ठेवा, असाच लोभ ठेवा आणि पुन्हा एकदा सांगतो आनंदी रहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: चल चल चल मेरे कंप्यूटर, चल चल चल मेरे कंप्यूटर। कुछ चीजें ओरिजिनल ही अच्छी लगती हैं। सुनिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: चल चल चल मेरे साथी, ओ मेरे हाथी, चल ले चल कटारा की।
2: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये, जो शो गेल्या 7 वर्षापासून सुरू आहे अखंडपणे निरंतरपणे तुमच्या सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे। आणि प्रत्येक शोला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे साहित्यिक मान्यवर जोडले जात आहेत। आपण सुद्धा वेगवेगळ्या साहित्यिक मान्यवरांना या शोशी जोडू शकता। ही शोची पोस्ट जी आहे ती आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा सोशल मीडियावर शेअर करून। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर आपण गेल्या शो जो पूर्वीचा झाला त्याला आणि आजच्या शो साठी सुद्धा विषयाचं बंधन दिलेलं नव्हतं। मागील शो मध्ये ज्या रचना घेता आलेल्या नाहीत त्या रचना आपण या शो मध्ये घेत आहोत। मी आजच्या शोची सुरुवात माझ्या एका चारोळीने करतोय की बेधुंद बरसणारा पाऊस, तू मी आणि एकच छत्री। बेधुंद बरसणारा पाऊस, तू मी आणि एकच छत्री, ए किती धुंद होते ना क्षण त्या नीरव रात्री, ए किती धुंद होते ना क्षण त्या नीरव रात्री। तर ही माझी एक चारोळी होती। आणि माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की कितीही लावली कसोटी तरी संपत नाही सुखाचा शोध, कितीही लावली कसोटी तरी संपत नाही सुखाचा शोध, परिस्थितीशी करणे तडजोड हाच यातून घेतला मी बोध, परिस्थितीशी तडजोड करणे हाच यातून घेतला मी बोध, घेतला मी बोध। नाही का? कारण सुखाचा शोध हा कधी संपत नसतो। आणि सुखाचा शोध घेता घेता आपल्या समोरचे असंख्य असे क्षण जे आहेत ते निष्ठून जातात, जे आपण जगू शकलो असतो, जे आपल्याला जगता येऊ शकले असते। म्हणून सुखाचा शोध घेण्याच्या ऐवजी क्षणांमध्ये सुख शोधणं हे कधी चांगलं असतं, नाही का श्रोते हो? आजच्या शो मधल्या पहिल्या रचनेकडे आपण वळूया, आणि जी आपल्याला पाठवलेली आहे मेघा अरबुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे इथून। मॅडम लिहितायत पाऊस शीर्षकाखाली की उन्हाने जीव कासावीस झाला पावसाचे थेंब एरे जरा, उन्हाने जीव कासावीस झाला पावसाचे थेंब एरे जरा, तापलेली धरणी शांत कर मातीचा सुगंध दरवळू दे जरा, तापलेली धरणी शांत कर मातीचा सुगंध दरवळू दे जरा। तर मेघा अरबुज मॅडम यांची सिंहगड रोड पुणे इथून पाठवलेली ही सुंदर आणि अप्रतिम अशी चारोळी होती। आणि पाऊस थोडासा लांबलाय आणि पावसाच्या लांबण्यामुळं शेतकरी राजाचं सुद्धा खूप नुकसान होतंय। माणूस, पशु, पक्षी, निसर्ग सर्वजण पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। आणि पावसाला आळवणी करणारी ही सुंदर अशी चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये उपेंद्र रोहनकर सरांनी गडचिरोली येथून लिहिलंय। उपेंद्र रोहनकर सर लिहितायत गडचिरोली येथून, पहिल्या पावसात भिजण्यास मीही आहे नटून, पहिल्या पावसात भिजण्यास मीही आहे नटून, विरह सहन होत नाही ए लगेच आपण भेटून, विरह सहन होत नाही ए लगेच आपण भेटून, जाऊ नकोस तुर्तास लवकर मला सोडून, जाऊ नकोस तुर्तास लवकर मला सोडून, वर्षाची कसर काढायची आहे तुझ्याकडून, वर्षाची कसर काढायची आहे तुझ्याकडून। आणि पहिला पाऊस सरांनी अप्रतिम शब्दांकन करताना पहिल्या पावसाच्या अनुषंगानं लिहिलंय की पहिल्या पावसात भिजण्यास मीही आहे नटून। पहिल्या पावसाची प्रत्येकाला प्रतीक्षा असते। अगदी ग्रीष्मानंतर हा पाऊस जेव्हा येतो पहिला, तेव्हा मृदगंध सुटतो। आणि तो मृदगंध जेव्हा दूरवरून येतो तेव्हा ती अनुभूती खूपच वेगळी असते। खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन सरांच्या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये बाबू फिलिप डिसोजा सर लिहितायत कुमटेकर पुनावळे पुणे येथून। बाबू फिलिप डिसोजा कुमटेकर सरांनी पुनावळे पुणे येथून लिहिलंय की ज्याला विना कासा विशी मृग चालला कोरडा, जलाविना कासा विशी मृग चालला कोरडा, आभाळी नजर दिशी ढग पांढरा कोरडा, आभाळी नजर दिशी ढग पांढरा कोरडा, ढग पांढरा कोरडा। वाह, तर पाण्याविना चाललेली कासावीस सरांच्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेली होती की मृग कोरडा चाललाय आणि पाण्याविना जीव कासावीस होतोय। आभाळाकडे नजर फिरवली तर ढग पांढरा आणि कोरडा दिसतोय। एक वास्तव मांडणारी सरांची ही चारोळी आणि पुढच्या चारोळीमध्ये श्रीदेवी बालाजी हांडे मॅडम लिहित आहेत, तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून। श्रीदेवी बालाजी हांडे मॅडम यांनी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय की वाट पाहते धरणी माय हिरवा शालू नेसण्याची, वाट पाहते धरणी माय हिरवा शालू नेसण्याची, कधी येईल पाऊस धारा लागे ओढ भिजण्याची, कधी येईल पाऊस धारा लागे ओढ भिजण्याची, लागे ओढ भिजण्याची। तर मॅडमनी पावसाच्या प्रतीक्षेत असलेलं मन, पावसाच्या प्रतीक्षेत असलेली धरणी माय या सर्वांना शब्दबद्ध केलेले आहे की हिरवा शालू नेसण्याची वाट पाहणारी धरणी माय आणि भिजण्याची ओढ। खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन होतं पुढच्या चारोळीमध्ये। अस्मिता महेश गुंड मॅडम लिहित आहेत कोनेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून। मॅडमनी वंशाचा दिवा शीर्षकाखाली लिहिलंय की वंशाच्या दिव्यापायी विजविली पंती, वंशाच्या दिव्यापायी विजविली पंती, म्हातारपणी त्यानेच दाखविल्या आश्रमाच्या भिंती, म्हातारपणी त्यानेच दाखविल्या आश्रमाच्या भिंती। आणि खूप गहिरं असं शब्दांकन सौ अस्मिता महेश गुंड मॅडम यांनी पाठवलेल्या कोनेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून पाठवलेल्या या रचनेमध्ये होतं की मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये भेद केला जातो, मुलगा वंशाचा दिवा असं म्हटलं जातं आणि त्यासाठी त्या पंती म्हणजे मुली ज्या आहेत त्या विझवल्या जातात, आणि एवढंच नाही तर म्हातारपणी तोच मुलगा जो आहे तो अनाथ जे वृद्धाश्रम आहेत तर त्या वृद्धाश्रमामध्ये आई वडिलांना पाठवतो। एक समाजाचं विराधक असं वास्तव मॅडमच्या या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये भावना पंधरे मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले, भावना पंधरे मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून की शाळा रूपी पुस्तकात आठवणींचे सुवर्णपान, शाळा रूपी पुस्तकात आठवणींचे सुवर्णपान, वर्तमानात हरवले बालपणीचे दिवस छान, वर्तमानात हरवले बालपणीचे दिवस छान। खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते। वर्तमान आणि भूतकाळ या दोन्हींना शब्दबद्ध मॅडमनी केलेलं होतं की शाळा, शाळेतल्या आठवणी या एक सुवर्णपान असतं आणि वर्तमानामध्ये आपल्याला ते बालपणीचे दिवस जे आहेत ते आठवतात। खूप सुंदर भाव होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये नागनाथ पाटलोबा बडे सरांनी अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिले, नागनाथ पाटलोबा बडे सर लिहित आहेत चोपनवाडीकर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून सरांनी लिहिले मोसमी वारे या शीर्षकाखाली की मोसमी वाऱ्या तू का कोपलाशी, वेटीस शेतकऱ्यांना का धरतोशी, मोसमी वाऱ्या तू का कोपलाशी, वेटीस शेतकऱ्यांना का धरतोशी, पावसाविना पेरणी करावी कशी, पावसाविना पेरणी करावी कशी, सामना करावा लागे दुष्काळाशी, सामना करावा लागे दुष्काळाशी, मोसमी वाऱ्या तू का कोपलाशी। तर पावसाला अळवणी करणारी मोसमी वारा कोपला आणि त्याने शेतकऱ्यांना वेठीला धरलेला आहे। दुष्काळ जेव्हा येतो तेव्हा तो फक्त येत नाही तर शेतकऱ्यांचं अवघं संसार उद्ध्वस्त करतो, वर्षभर वणवण करायला लावतो असा तो दुष्काळ असतो आणि त्याला सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या चारोळीकडे वळूया ज्यामध्ये सौविद्या चव्हाण माने मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून। सौविद्या चव्हाण माने मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिलंय की शब्दांचे मौन सख्या मनातल्या जखमा सांगतात, शब्दांचे मौन सख्या मनातल्या जखमा सांगतात, हृदयाच्या खोल वेदना एकांतात मनसोक्त वाहतात, शब्दांचे मौन सख्या मनातल्या जखमा सांगतात, हृदयाच्या खोल वेदना एकांतात मनसोक्त वाहतात, मनसोक्त वाहतात। खूप अप्रतिम गहिरे असे भाव या चारोळीमध्ये होते की शब्द जेव्हा मौन होतात तेव्हा त्या मौनामध्ये सुद्धा मनातल्या जखमा असतात, हृदयाच्या खोल वेदना ह्या एकांतामध्ये वाहत असतात, नाही का? आणि हे मौन हा एकांत आणि त्या एकांतातल्या ज्या वेदना आहेत त्या मॅडमनी शब्दबद्ध केलेल्या आहेत. माझ्या एका चारोळीमध्ये मी लिहिलंय की अंतरात कल्लोळ माजला की डोळ्यात येते भयान वादळ. माझ्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की अंतरात कल्लोळ माजला की डोळ्यात येते भयान वादळ. इतकी पसरते शांतता भोवती, इतकी पसरते शांतता भोवती की हरवतो शब्दांचा परिमळ. अंतरात कल्लोळ माजला की डोळ्यात येते भयान वादळ, इतकी पसरते शांतता भोवती की हरवतो शब्दांचा परिमळ, की हरवतो शब्दांचा परिमळ. शब्दांना कोणताच परिमळ जो आहे तो राहत नाही. इतकी भयान अशी ती शांतता असते, इतके भयान असं ते वातावरण त्यावेळेचं असतं. खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते श्रोते हो. आणि या चारोळीसोबत पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया. पुढच्या चारोळीमध्ये चौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम यांनी वर्षाश्री या नावाने नागपूर येथून लिहिले. चौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम लिहित आहेत वर्षाश्री या नावाने नागपूर येथून नवीन या शीर्षकाखाली की अजरामर कायमचे शब्द नवीन असं ते सुचावं. अजरामर कायमचे शब्द नवीन असं ते सुचावं, असं काहीतरी घडावं की गेल्यावरही नाव व्हावं. असं काहीतरी घडावं की गेल्यावरही नाव व्हावं. असं काही सुचावं आणि असं काही घडावं की आपल्या नसण्यानं सुद्धा आपण आठवणीत राहू. कारण माणूस येतो आणि जातो, उरतं ते त्याचं नाव, उरतात ते त्याच्या आठवणी. याबद्दलचे अप्रतिम सुंदर भाव मॅडमच्या या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये नामदेव तुकाराम पाटील सरांनी सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय. नामदेव तुकाराम पाटील सर लिहित आहेत सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून प्रीत शीर्षकाखाली की आकाशातील चांदण्यात प्रीत तुझी बहरून येते. आकाशातील चांदण्यात प्रीत तुझी बहरून येते, संवाद आणि सौंदर्याने मन माझे निशब्द होते. संवाद आणि सौंदर्याने मन माझे निशब्द होते, मन माझे निशब्द होते. वा, तर आकाशातील चांदण्यात बहरलेली प्रीत, संवाद आणि सौंदर्यानं मन झालेलं निशब्द, खूप अप्रतिम भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये सौ स्मिता श्रीकांत रेखडे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले. सौ स्मिता श्रीकांत रेखडे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. तप्त धरणीला आस थेंबाची अंकुरता बीज येईल का पीक. तप्त धरणीला आस थेंबाची अंकुरता बीज येईल का पीक. चिंता बळीराजास अमृत वर्षाची, चिंता बळीराजास अमृत वर्षाची. सावरेल का घडी संसाराची ठीक, सावरेल का घडी संसाराची ठीक. खरच की धरणी तपताय, तिला थेंबांची आस आहे. बीज अंकुरेल पीक येईल का या चिंतेमध्ये बळीराजा आहे. एकदा का अमृत वर्षाव झाला की संसाराची घडी बसेल या आशेवर तो आभाळाकडे डोळा लावू नये. खरंच खूप अप्रतिम सुंदर भाव होते. पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ रुपाली कांबळे मॅडम लिहित आहेत खोपोली तालुका खालापूर येथून. सौ रुपाली कांबळे मॅडम यांनी खोपोली तालुका खालापूर येथून लिहिले मृगजळ शीर्षकाखाली की भास होत राहती तुझे नसतोस जेव्हा तू जवळ. भास होत राहती तुझे नसतोस जेव्हा तू जवळ. कसे समजवावे मनाला, कसे समजवावे मनाला माझ्या. तू आहेस की आहे एक मृगजळ, तू आहेस की आहे एक मृगजळ, आहे एक मृगजळ. तर तू सोबत नसताना तुझे भास होता, तू वास्तव आहे की तू मृगजळ आहे. खूप अप्रतिम सुंदर प्रेमभाव व्यक्त करणारी मॅडमची ही सुंदर अशी चारोळी होती श्रोते हो. आणि या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या चारोळीकडे वळूया. स्मित या शीर्षकाखाली सीमा खान शेख मॅडम यांनी वरळी इथून लिहिलंय. सीमा खान शेख मॅडम लिहित आहेत वरळी येथून की नजरेतला गोडवा उतरला खळीत गालावरील तुझ्या. नजरेतला गोडवा उतरला खळीत गालावरील तुझ्या. जग सारे होते सामावले, जग सारे होते सामावले माझ्या आनंदाचे त्यात. जग सारे होते सामावले माझ्या आनंदाचे त्यात. नजरेतला गोडवा उतरला खळीत गालावरच्या तुझ्या. तर ते स्मित हास्य, ती गालावरची खळी आणि त्या हासऱ्या खळीमध्ये माझ्या आनंदाचं जग होतं. खूप अप्रतिम सुंदर प्रेमभाव मांडणारी ही चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ सानिका दिनेश कदम मॅडम यांनी मेघराणी मेघाराणी या नावाने परळ मुंबई येथून लिहिलंय. सौ सानिका दिनेश कदम मॅडम लिहित आहेत मेघाराणी या नावाने परळ मुंबई येथून पाऊस शीर्षकाखाली, की हा पाऊस ही झाला फसवा ये नभात फक्त दाटून, हा पाऊस ही झाला फसवा ये नभात फक्त दाटून, सरींवर लिहिणाऱ्या ओळीतले शब्दही गेले सारे आटून, सरींवर लिहिणाऱ्या ओळीतले शब्दही गेले सारे आटून, शब्दही गेले सारे आटून. आणि कराय ना की पाऊस फसवा झालाय, फक्त आभाळ भरून येत कोसळत काही नाही. आणि आभाळ भरून येण्याच्या आशेवर जे आहे ते आपण पावसाबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करतो, परंतु सरींवर लिहिण्यापूर्वी शब्द सुद्धा आटून जातात कारण पाऊस काही केला येत नाही. खूप सुंदर भाव होते या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर.

0: रिश्तों में सरलता और प्यार बनाए रखने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: एंगर इज अ वेपन जिसको हमने हर परिस्थिति में यूज करना शुरू कर दिया है। व्हाट वी आर नॉट रियलाइजिंग दैट वेपन डजंट वर्क, इट्स नॉट प्रोवाइडिंग एनी रिजल्ट, लेकिन फिर भी हम उसी शस्त्र को बार बार यूज करे जा रहे हैं और उससे चोट दूसरे को नहीं लगती उतनी ज्यादा, वो भूल जाएगा। बॉडी के अंदर भी उसका इफेक्ट होता है, माइंड पर भी होता है। तो अगर हम ये याद रख लें कि ये एक हथियार है मेरे हाथ में जिससे मैं दूसरों को मारने की कोशिश कर रहा हूँ, उसका किसी और पर कोई अच्छा इफेक्ट नहीं होने वाला है, वो सिर्फ मेरा ही नुकसान करे जा रहा है, तो हम उसको धीरे धीरे ऑटोमेटिकली खत्म कर देंगे। बहुत ईजी है खत्म करना, इट्स जस्ट दिस अंडरस्टैंडिंग ऑटोमेटिकली कम हो जाएगा। कि दूसरा, सबसे पहला निवारण यही होगा कि दूसरा मुझे गुस्सा नहीं दिला सकता, ये खुद मेरे हाथ में। तो आधा तो इसी से खत्म हो जाता है, क्योंकि अभी तक हमेशा कोई और मुझे गुस्सा दिला रहा। ये अंडरस्टैंडिंग ही अपने आप, क्योंकि मैं खुद से गुस्सा नहीं करना चाहूंगी जब मुझे समझ में आ गया कि उसका इतना डैमेज है, लेकिन मैं खुद से नहीं कर रही ना, आप मुझे दिला रहे हैं, तो देन आई फील कि नथिंग इज इन माय कंट्रोल। सो दैट इटसेल्फ चेंजेस सो मच ऑफ द पर्सपेक्टिव देखने का।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, मी माझ्या एका चाळाडारोळी मध्ये लिहिले की शब्दांपेक्षा भाव असतात बोलके, शब्दांपेक्षा भाव असतात बोलके, पण ते समजले पण ते समजले तरच मन होते हलके, शब्दांपेक्षा भाव असतात बोलके, पण ते समजले तरच मन होते हलके, पण ते समजले तरच मन होते हलके। नाहीतर आपण कोणापाशी तरी बोलतो, समोरचा व्यक्ती त्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, समोरचा व्यक्ती हा त्याला इग्नोर करतो आणि आपण बोलत राहतो, आपण मनातले दुःख व्यक्त करतो, आपण काही चांगले भाव सुद्धा व्यक्त करतो, परंतु समोरच्या व्यक्तीला आपली कदर नसते। आणि जेव्हा समोरच्या व्यक्तीला आपली कदर नसते तेव्हा आपल्या मनातले भाव तो समोरचा व्यक्ती समजून घेऊ शकत नाही। त्यामुळे एकमेकांना समजून घेण्यासाठी जे भाव असतात, मनातले भाव, चेहऱ्यावरचे भाव, हे समजून घेता आले पाहिजेत। कारण बऱ्याच वेळा शब्द बोल असतात परंतु चेहरा बोलका असतो, शब्द बोल असतात परंतु मन बोलका असतं। समोरच्याला नेमकं दुःख काय आहे हे त्याच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात आलं पाहिजे। म्हणून तर मी लिहिलेलं आहे की शब्दांपेक्षा भाव असतात बोलके, पण ते समजले तरच मन होते हलके, आणि जर नाही समजले तर ते सगळं बोलणंच निरर्थ होऊन जातं, नाही का। मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की इथे प्रत्येकाने आपला स्वतंत्र परीघ आखलेला, इथेच प्रत्येकाने आपला स्वतंत्र परीघ आखलेला, नि मनाच्या कोपऱ्यात हळवा कप्पा जपलेला, नि मनाच्या कोपऱ्यात हळवा कप्पा जपलेला। प्रत्येक जण आपला स्वतःचा एक स्पेस ठेवतो, स्वतःचा एक परीघ जो आहे तो परीघ आखलेला असतो प्रत्येकाने, आणि प्रत्येक जण वरून जरी कठोर दिसत असला तरी तो हळवा असतो, आणि त्या हळव्या कप्प्यामध्ये कोणीतरी आपल्या जीवाभावाचं जीवाभावाची जी व्यक्ती आहे ती असते, नितांत प्रेम करणारी व्यक्ती। आणि त्या हळव्या कप्प्याला आपण कायम जे आहे ते जिवंत ठेवलं पाहिजे, कारण बऱ्याच वेळा आपली कठोरता ही समोरच्याचं मन दुखावू शकते, मन तोडू शकते, म्हणून हळवा जपलेला कप्पा हा जपून ठेवला पाहिजे, नाही का। आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका चारोळीकडे वळूया, जी आपल्याला पाठवलेली आहे मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा येथून। मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून, विषय राधाकृष्ण आणि शीर्षक नाते राधाकृष्णाचे। या शीर्षकाखाली मॅडम लिहिलंय की वेळूचा पावा वाजे कृष्ण अधरावरती, वेळूचा पावा वाजे कृष्ण अधरावरी, धुंद मधुर तान गुंजे राधेच्या मनांतरी। वेळूचा पावा वाजे कृष्ण अधरावरी, धुंद मधुर तान गुंजे राधेच्या मनांतरी, राधेच्या मनांतरी। तर राधा कृष्णाचं हे नातं की जो वेळूचा पावा आहे तो कृष्णाच्या अधरावरती वाजतो, परंतु त्याची धुंद मधुर तान जी आहे ती राधेच्या मनामध्ये गुंजत असते। अप्रतिम सुंदर निस्सीम प्रेमाचे भाव व्यक्त करणारी मॅडमची ही रचना होती। आणि पुढच्या चारोळीमध्ये मृणालिनी भनगे मॅडम लिहित आहेत पुणे येथून। मृणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की आकाशी काळे ढग जमून येता का वारा त्यांना लावी पळवून, आकाशी काळे

ढर जमू न येता का वारा त्यांना लावी पळवुनी, पाणी नाही शेतीला अन पिण्याला, पाणी नाही शेतीला अन पिण्याला, मृग नक्षत्राला जाग नाही आली, जाग नाही अजूनी, मृग नक्षत्राला जाग नाही अजूनी। मृग कोरडा गेलेला आहे, ढग आले होते पण वाऱ्याने त्यांना पळवून लावलं, शेतीला पाणी नाही, पिण्याला पाणी नाही, आणि मृग नक्षत्र हे कोरडं गेलं, मृग नक्षत्राला जाग आली नाही। तर पावसाची अळवणी करणारी मॅडमची ही अप्रतिम चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये अनिता प्रवीण कळसकर मॅडम लिहित आहेत कल्याण जिल्हा ठाणे येथून। अनिता प्रवीण कळसकर मॅडम यांनी कल्याण जिल्हा ठाणे येथून लिहिलंय पाऊस शीर्षकाखाली की मानवाने घेतलाय जंगलतोडीचा ध्यास, कसा होणार मग सृष्टीचा विकास। मानवाने घेतलाय जंगलतोडीचा ध्यास, कसा होणार मग सृष्टीचा विकास। पावसाने मारली दडी, आता मारा फक्त खड्ड्यात उडी। पाऊस शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की मानवाने घेतलाय जंगलतोडीचा ध्यास, मग कसा होणार सृष्टीचा विकास। पावसाने मारली दडी, आता मारा फक्त खड्ड्यात उडी। आणि खरंय की या परिस्थितीला संपूर्णपणे मानव जबाबदार आहे, कारण मानवाने जंगलतोड केली, मानवाने वृक्षतोड केली आणि वृक्षारोपण केलं नाही, त्यामुळं सृष्टीचा विकास झाला नाही आणि पाऊस लांबतोय। तर एका वास्तवावर प्रकाश टाकणारी मॅडमची ही सुंदर अशी चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये सौमनीषा शेखर तामणे मॅडम यांनी मुंबई येथून लिहिलंय। सौमनीषा शेखर तामणे मॅडम लिहित आहेत मुंबई येथून जय जिजाऊ या शीर्षकाखाली। मॅडमनी लिहिलंय की संस्कारांनी जिजाऊंच्या घडविले शिवरायांना, संस्कारांनी जिजाऊंच्या घडवले शिवरायांना, बीज स्वराज्याचे पेरले शिवबांच्या मनात। संस्कारांनी जिजाऊंच्या घडवले शिवरायांना, बीज स्वराज्याचे पेरले शोभाच्या मनात। जिजाऊ म्हणजे अभंग भक्ती स्वराज्याची, वा जिजाऊ म्हणजे अभंग भक्ती स्वराज्याची। जिजाऊ राहतील युगानुयुगे कायम स्मरणात, जिजाऊ राहतील युगानुयुगे कायम स्मरणात। तर मॅडमनी शिवछत्रपती ज्यांना त्यांच्या मातेने म्हणजे जिजाऊ माँसाहेबांनी घडवले स्वराज्याचे मनामध्ये बीज पेरले, आणि जिजाऊ माता म्हणजे अभंग स्वराज्याची भक्ती आहेत, असे अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये हर्षा भुरे मॅडम लिहित आहेत भंडारा येथून। हर्षा भुरे मॅडम यांनी भंडारा येथून लिहिले आम्ही साहित्याची पाखरे या शीर्षकाखाली की आवड आम्हा लेखणीची लिहिल्यावरच वाटते बरे, आवड आम्हा लेखनाची लिहिल्यावरच वाटते बरे, शब्दांच्या वेलीवर झुलतो आम्ही साहित्यांची पाखरे, शब्दांच्या वेलींवर झुलतो आम्ही साहित्यांची पाखरे। वा, तर साहित्यिकांबद्दल खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते की लिहिलं नाही तर बरं वाटत नाही, आणि शब्दांच्या वेलीवर झुलणारे आम्ही साहित्याची पाखरे आहोत, खूप सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले। ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून की ग्रीष्माच्या झळा सोसत धरणी झाली तप्त, थकले नयन प्रतीक्षित। ग्रीष्माच्या झळा सोसत धरणी झाली तप्त, थकले नयन प्रतीक्षित। कधी होईल पावसाची बरसात, कधी होईल पावसाची बरसात। आणि खरंय की ग्रीष्माच्या झळा असह्य होत आहेत, धरणी तप्त झालेली आहे आणि नयन सुद्धा थकलेत। सगळेजण पावसाची वाट पाहत आहेत की कधी एकदाचा पाऊस येईल आणि ही तप्त धरणी जी आहे ती मृदगंधित होऊन जाईल। खूप अप्रतिम पावसाची प्रतीक्षा करणारी मॅडमची ही रचना होती। पुढच्या चारोळीमध्ये अनिता बेंडाळे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून। अनिता बेंडाळे मॅडम यांनी नाशिक येथून लिहिलंय की कसा दोष देऊ मी प्रारब्धाला, कसा दोष देऊ मी प्रारब्धाला, चुकलेच मानवाचे सारे कसा हा प्राणी जन्मला, चुकलेच मानवाचे सारे कसा हा प्राणी जन्मला। तर समतोल साधत नाही माणूस, माणूस हा निसर्गाप्रमाणे वागत नाही, निसर्गाला बदलतो आणि त्यामुळे प्रारब्धाला दोष देण्यात अर्थ नाही। खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये मनीष रासकर सरांनी लिहिलंय। मनीष रासकर सर लिहित आहेत अहिल्यानगर येथून, आणि सरांनी सुंदर अशा चारोळीमध्ये लिहिलंय की मनात साठवलेली आठवण सांगावी आता कुणाकुणाला, मनात साठवलेली आठवण सांगावी आता कुणाकुणाला, सुगंध भरून आहे
आयुष्याच्या प्रत्येक पानाला सुगंध भरून आहे, आयुष्याच्या प्रत्येक पानाला, आयुष्याच्या प्रत्येक पानाला। वाह वाह, खूपच अप्रतिम शब्दांकन होतं की मनात एक आठवण आहे जी साठवली आहे, ती कोणाकोणाला सांगायची, पण आयुष्याच्या प्रत्येक पानाला जो सुगंध भरलेला आहे, त्या आयुष्याच्या प्रत्येक पानाच्या सुगंधावरून त्या आठवणी किती सुंदर होत्या हे प्रत्यक्षात जाणवते। खूप अप्रतिम सुंदर सुगंधाबद्दल आणि आठवणींबद्दल, अशा आठवणी ज्या आठवणींचा सुगंध आयुष्याच्या प्रत्येक पानाला जो आहे तो येतोय, याबद्दलचे भाव सरांच्या अप्रतिम रचनेमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ सुनंदा दत्तात्रेय पूर्ण पात्रे मॅडम लिहित आहेत पुणे इथून। सौ सुनंदा दत्तात्रेय पूर्ण पात्रे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की हाक निसर्ग देतोय वाढलेले तापमान, हाक निसर्ग देतोय वाढलेले तापमान, कमी होणारे जंगल बदलणारे हवामान, कमी होणारे जंगल बदलणारे हवामान। आणि खरंय की तापमान वाढतंय, आपल्याला कळतंय सुद्धा की हे केवळ निसर्गामुळे होतंय, आपण निसर्गाचा ऱ्हास करतोय त्यामुळे होतंय, जंगल कमी होत आहेत, हवामान बदलतंय, त्यामुळं जागरूक होण्याची गरज आहे, त्यामुळं येणाऱ्या पावसाळ्यामध्ये शक्य होईल तेवढं वृक्षारोपण करण्याची गरज आहे। मॅडमनी एका सुंदर सामाजिक प्रश्नांवर सुंदररित्या त्या रचनेमध्ये प्रकाश टाकलेला होता। पुढच्या चारोळीमध्ये शेख पिरपाशा इसाक सर लिहित आहेत, राहणार दिंडेगाव तालुका व जिल्हा लातूर येथून। शेख पिरपाशा इसाक सरांनी राहणार दिंडेगाव तालुका व जिल्हा लातूर येथून लिहिलंय विश्वास शीर्षकाखाली की विश्वासच उडून गेलाय माझा माणसांच्या बोलण्यावरचा, विश्वासच उडून गेलाय माझा माणसांच्या बोलण्यावरचा, तोंडावर सगळे आणि मागून वेगळे, तोंडावर वेगळे आणि मागून वेगळे, तोंडावर वेगळे आणि मागून वेगळे, धंदाच त्यांचा कायमचा, धंदाच त्यांचा कायमचा। आणि असे खूप लोक आहेत समाजामध्ये की ते तोंडावर वेगळे बोलतात आणि पाठीमागे वेगळे बोलतात, अशा माणसांपासून सावध राहण्याची गरज असते, कारण हेच लोक सर्वात जास्त धोकादायक असतात। आपण विश्वासाने एखादी गोष्ट जी आहे ती त्यांच्यापाशी बोलतो, आपण आपलं मन मोकळं करतो, ते आपलं कौतुक करतात, आपल्याला सल्ले देतात, आणि सल्ले देत असताना त्या ते सल्ले सुद्धा चुकीचे असू शकतात, कारण पाठीमागे ते आपल्याबद्दल नकारात्मक बोलत असतात। आणि जसं की सरांनी विश्वासाबद्दल लिहिलंय की माणसांच्या बोलण्यावरचा विश्वास उडून गेलाय, कारण ते तोंडावर वेगळे बोलतात आणि मागून वेगळे बोलतात। खूप सुंदर अशी ही चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये प्रमोद शंकरराव हमंद सरांनी पांढरकवडा जिल्हा यवतमाळ इथून लिहिलंय, प्रमोद शंकरराव हमंद सर लिहित आहेत पांढरकवडा जिल्हा यवतमाळ इथून की एक एक क्षण संपुनी चालला आपण बसलो सुखासाठी नडून, एक एक क्षण संपुनी चालला आपण बसलो सुखासाठी नडून, उरले किती आयुष्य असेल, उरले किती आयुष्य असेल, नाही जगता येणार पुन्हा मागे वळून, नाही जगता येणार पुन्हा मागे वळून। वाह, तर क्षणांचं महत्व सांगणारी सरांची अप्रतिम शब्दांकन असलेली ही रचना होती की एक एक क्षण संपून जातोय आणि आज सुख येईल उद्या सुख येईल म्हणून आपण नडून बसलो, आयुष्य किती आहे माहित नाही, मागे वळून पाहिलं तर गेलेले क्षण येणार नाहीत, म्हणून सुखांचा शोध घेण्याच्या ऐवजी क्षणांमध्ये जर सुख शोधलं तर निश्चितपणे आयुष्य सुंदर होईल। आणि आयुष्याबद्दल, क्षणांबद्दल आणि सुखाबद्दल अप्रतिम भाव सरांच्या या चारोळीमध्ये होते।

0: हकीकत के फासले को कम करते हैं, नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं। सुनते रहिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की संवादाचे अर्थ हरवले हल्ली तुला फक्त बघणं होतं। संवादाचे अर्थ हरवले हल्ली तुला फक्त बघणं होतं। शब्द अबोल असतात नी आठवणीतच जगणं होतं। शब्द अबोल असतात नी आठवणीतच जगणं होतं। असं बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये होत असेल, तुमच्याही बाबतीमध्ये झालं असेल, नाही का? कारण दोन व्यक्ती एकमेकांसोबत संवाद करत असतात, परंतु ते संवाद निरर्थ असतात। त्या संवादाचा त्या दोन व्यक्तींशी कोणताच संबंध नसतो। एक व्यक्ती बोलत असते, दुसरा व्यक्ती ऐकत असतो, आणि त्या दुसऱ्या व्यक्तीला त्या पहिल्या व्यक्तीच्या बोलण्याचा अर्थार्थी काही संबंध नसतो। त्यामुळं संवादाचे अर्थ हरवले हल्ली तुला फक्त बघणं होतं, फक्त चेहऱ्याकडे बघणं होतं। शब्द अबोल असतात, काही बोलताही येत नाही, पुन्हा वादाचं कारण होऊ शकतं। म्हणून की शब्द अबोल असतात आणि आठवणीतच जगणं होतं की पूर्वी आपण कसे छान बोलायचो, पूर्वी आपण कसे छान राहायचो, पूर्वी आपण कसं छान वागायचो, या सर्व गोष्टी ज्या आहेत या आठवणी आणि त्या आठवणीसोबतच जगणं। तर ही माझी एक चारोळी होती आणि मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की एकांत म्हणजे नुसती गर्दी गोंगाट, एकांत म्हणजे सोबत असून ही नीरव शांतता। एकांत म्हणजे नुसती गर्दी गोंगाट, एकांत म्हणजे सोबत असून ही नीरव शांतता। एकांत आणि एकांत यात एवढाच फरक, एकांत आणि एकांत यात एवढाच फरक, एकात हरवते मन, दुसऱ्यात मिळते शांतता। एकात हरवते मन, दुसऱ्यात मिळते शांतता। कारण एकांत, एकांत, गर्दी, गोंगाट, आक्रोश या मनाचे सर्व भाव असतात। कारण मनाचे जे भाव आहेत ना, ते मनाचे भाव कोणाला सांगता येत नाही, कोणी जाणत नाही। म्हणून मी माझ्या एका कवितेमध्ये सुद्धा लिहिलंय की दिसतो कायम जरासा व्यस्त, अंतरात कोलाहल मन अस्वस्थ। दिसतो कायम जरासा व्यस्त, अंतरात कोलाहल मन अस्वस्थ, संपेना प्रवास न आरंभ ना अस्त, संपेना प्रवास न आरंभ ना अस्त, वेगळी मुखवट्याने मन असता व्यस्त। जो तो मांडत गेला अपेक्षांची फेरिस्त, जो तो मांडत गेला अपेक्षांची फेरिस्त, जगून गेला सोबतीने मनमौजीत मस्त। जो तो मांडत गेला अपेक्षांची फेरिस्त, जगून गेला सोबतीने मनमौजीत मस्त, केवडा झालो होतो मी स्वस्त, केवडा झालो होतो मी स्वस्त, वाटलो प्रत्येकाला फक्त नेमस्त, वाटलो प्रत्येकाला फक्त नेमस्त, नाही का? आपण स्वतःला चीप करतो, आपण स्वतःला स्वस्त करतो, आपण कायम अवेलेबल राहतो, ज्यामुळे आपली कदर समोरच्याला कळत नाही। निश्चितपणे प्रेमात हे झुकलं पाहिजे, निश्चितपणे प्रेमामध्ये तडजोड केली पाहिजे, निश्चितपणे प्रेमामध्ये समोरच्याला समजून घेतलं पाहिजे, परंतु इतकंही झुकलं नाही पाहिजे की समोरच्याने आपल्याला ग्रहित धरावं, नाही का? आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीकडे वळूया। दत्ता मोरसकर सरांनी पिशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय। दत्ता मोरसकर सर लिहित आहेत पिशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून काळीज या शीर्षकाखाली, की किती जाळावे काळ झाला तुझ्या काळजीने मी, क्या बात आहे, किती जाळावे काळ झाला तुझ्या काळजीने मी, तुला त्याचे काहीच नाही, तुला त्याचे काहीच नाही, जे सोसले आजपर्यंत मी, जे सोसले आजपर्यंत मी, किती जाळावे काळ झाला तुझ्या काळजीने, तुला त्याचे काहीच नाही, जे सोसले आजपर्यंत मी। खरंय की अजून किती काळ झाला जाळायचं, तेही तुझ्या काळजीने, आणि त्या काळजाबद्दल, त्या काळजीबद्दल जेव्हा तुलाच काही देणं घेणं नसेल, जे सोसलंय त्याचं तुला काही देणं घेणं नसेल, तर किती जाळावे काळ झाला तुझ्या काळजीने। खूप अप्रतिम सुंदर ही चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये माधुरी सिंदगीकर मॅडम, कोटबागीकर मॅडम यांनी हुबळी जिल्हा धारवाड येथून लिहिलंय. माधुरी सिंदगीकर कोटबागी मॅडम यांनी हुबळी जिल्हा धारवाड येथून लिहिलंय की स्वयंपाकवाली कपडेवाली भांडेवाली झाडू पोछावालीची पगार. स्वयंपाकवाली कपडेवाली भांडीवाली झाडू पोछावालीची पगार. मुलांना पिकअप आणि ड्रॉप शिकवणीची फी ती धर्मा चालवते. मुलांना पिकअप आणि ड्रॉप शिकवणीची फी ती धर्मा वाचवते आणि वर्षाला नकळत ती हजारोंची बचत करते. स्वयंपाकवाली कपडेवाली भांडेवाली झाडू पोछावालीची पगार. मुलांना पिकअप आणि ड्रॉप शिकवणीची फी ती दरमहा वाचवते आणि वर्षाला नकळत ती हजारोंची बचत करते. तरीही वर्षाअखेरीस तिचा बँक बॅलन्स मात्र शून्यच असतो. तरीही वर्षाअखेरीस तिचा बँक बॅलन्स मात्र शून्यच असतो. शून्यच असतो. आणि खरंय की प्रत्येक गृहिणीच्या मनातले भाव, प्रत्येक महिलेच्या मनातले भाव मॅडमनी शब्दबद्ध केलेले. आणि खरंच की हे जे मोल आहे त्यांच्या कामाचं ते जाणलं पाहिजे. जे अनमोल असतं म्हणजे त्या अशा गोष्टी असतात की त्या आतून केलेल्या असतात, प्रेमाने केलेल्या असतात, मायेने केलेल्या असतात. ते घर आपलं आहे म्हणून आपल्या स्वतःच्या आनंदासाठी आणि कुटुंबाच्या प्रत्येकाच्या आनंदासाठी ती झटलेली असते. आणि तिचा बँक बॅलन्स जो आहे तो शून्य असतो. पैसा ही गौण बाब आहे, परंतु तिच्या आनंदाचा बँक बॅलन्स तरी भरलेला आहे का? परंतु तिच्या आनंदाचा बँक बॅलन्स फुल करतो का आपण? तिच्या कामाची कदर करतो का? तिच्या कौतुकाची कदर करतो का? आणि ही एक चिखंत आहे मनातली, ती या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होती. पुढे प्रशांत यशवंत गमरे सर लिहित आहेत तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथून. प्रशांत यशवंत गमरे सरांनी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथून लिहिले. सर लिहित आहेत, मनाने रिक्त व्हावे मुक्ततेचे गीत गावे. मनाने रिक्त व्हावे मुक्ततेचे गीत गावे. झंकारलेल्या क्षणाला आपलेसे करावे. वाह. मनाने रिक्त व्हावे मुक्ततेचे गीत गावे. झंकारलेल्या क्षणाला आपलेसे करावे. सुखात स्थिर राहावे दुःखही हसत गिळावे. क्या बात आहे. सुखात स्थिर राहावे दुःखही हसत गिळावे. आनंदाने वास्तवाला कवेत आपल्या घ्यावे. आनंदाने वास्तवाला कवेत आपल्या घ्यावे. कवेत आपल्या घ्यावे. वास्तवाला कवेत घेतलं पाहिजे. मनानं रिक्त व्हावं आणि मुक्ततेचं गीत गावं. झंकारलेला प्रत्येक क्षण आपला असा करावा, कारण तोच आपल्याला आनंद देतो, नाही का? आणि प्रत्येक क्षणाला झंकारत सुद्धा ठेवलं पाहिजे. आणि जोपर्यंत क्षण झंकारतायत तोपर्यंत दुःख आपल्या जवळ येणार नाही. जोपर्यंत क्षण झंकारतायत तोपर्यंत संकट आपल्याला मोठं वाटणार नाही. जोपर्यंत क्षण झंकारतायत तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचं आपलं धैर्य कायम राहणार आहे. जसं की सरांनी लिहिलंय की सुखात स्थिर राहा आणि दुःख हसत घ्या. आनंदाने वास्तवाला कवेत घ्या. वास्तव आहे जे बदलू शकत नाही त्याला कवेतच घेतलं पाहिजे. आपण वास्तवापासून दूर जाऊ शकत नाही. आपण वास्तवापासून पळून जाऊ शकत नाही. एक तर वास्तव स्वीकारावं लागतं किंवा एक तर वास्तव बदलण्यासाठी त्याला लढावं लागतं. त्यामुळं त्या वास्तवातल्या गोष्टींची तीव्रता जी आहे ती कमी होते, नाही का? खूप सुंदर भाव होते सरांच्या चारोळीमध्ये. आई या शीर्षकाखाली श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सरांनी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले. श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सर लिहित आहेत तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून. आई शीर्षकाखाली कल्याण करीते कुटुंबाचे संसार जरी असे फाटका. कल्याण करीते कुटुंबाचे संसार जरी असे फाटका. आई मनास माझ्या वाटते. आई मनास माझ्या वाटते. स्वकर्तृत्वाने करी नेटका. स्वकर्तृत्वाने करी नेटका. करी नेटका. वाह. तर आईचे आईबद्दल खूप सारं लिहिलं गेलं. त्यातली ही सुंदर अशी रचना की ती कुटुंबाचं कल्याण करते. फाटका संसार असो तरी सुद्धा आई जी आहे ती स्वकर्तृत्वानं संसार नेटका करत असते. आईबद्दल ऋण व्यक्त करणारी, आईबद्दल अप्रतिम भाव मानणारी सरांची रचना होती. पुढच्या चारोळीमध्ये मिनल कांबळे मॅडम यांनी ठाणे येथून लिहिले. मिनल कांबळे मॅडम लिहित आहे ठाणे येथून, किती पोळले आतून मन हे तरीही त्याला जपणे, कितीही पोळले आतून मन हे तरीही त्याला जपणे, जीवन म्हणजे सुखदुःखांच्या हिंदोळ्यावर झुलणे, जीवन म्हणजे सुखदुःखांच्या हिंदोळ्यावर झुलणे, अंधाराशी करून निसलगी अश्रूं मधले भिजणे। वाह, अंधाराशी करू निसलगी अश्रूं मधले भिजणे, भाळा आवरल्या ओळींना मग पुन्हा नव्याने लिहिणे, भाळा आवरल्या ओळींना मग पुन्हा नव्याने लिहिणे, पुन्हा नव्याने लिहिणे, पुन्हा नव्याने लिहिणे। वाह वाह वाह, आणि खरंय मन आहे, कितीही पोळलं आतून तरी त्याला जपावं लागेल। आणि जीवन ज्यामध्ये सुख येतं दुःख येतात त्याच्या हिंदोळ्यावर झुलावं लागतं, अंधाराशी कधी कधी सलगी करावी लागते आणि अश्रूंमध्ये भिजावं सुद्धा लागतं। मन जे पोळलेलं असतं ते हलकं होतं जेव्हा भाळावरच्या ओळींना पुन्हा नव्याने लिहिलं जातं। अंतर्मनातले अतिशय गहिरे असे भाव मॅडमच्या या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ अनिता खारगे मॅडम लिहित आहेत पुणे इथून। सौ अनिता खारगे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की पावसानेही जणू साथ दिली त्या क्षणाला, पावसानेही जणू साथ दिली त्या क्षणाला, थेंबांनीही रंग भरले त्या अनोख्या भेटीला, थेंबांनीही रंग भरले त्या अनोख्या भेटीला, जाणवलं तेव्हाच काळजाला ही फक्त भेट नाही, जाणवलं तेव्हा काळजाला ही फक्त भेट नाही, काहीतरी कायमचं कोरलं अंतर्मनाच्या पानाला, काहीतरी कायमचं कोरलं अंतर्मनाच्या पानाला, अंतर्मनाच्या पानाला, कारण पावसानेही जणू साथ दिली त्या क्षणाला आणि थेंबांनीही रंग भरले त्या अनोख्या भेटीला। खूप अप्रतिम सुंदर अशी भेट मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती। आणि पुढच्या चारोळीमध्ये सूरज संदीप अनुभवने सर लिहित आहेत देवगड सिंधुदुर्ग मोंड येथून। सूरज संदीप अनुभवने सरांनी देवगड सिंधुदुर्ग मोंड येथून लिहिलंय, भावना गुंफून लिहिल्या तुझ्यासाठी, भावना गुंफून लिहिल्या तुझ्यासाठी, वेदन्या झाल्या शब्दा गुणी मनाला, भावना गुंफून लिहिल्या तुझ्यासाठी, वेदना झाल्या शब्दा गुणी मनाला, आठवणींचा कोसळला डोंगर मनावर, आठवणींचा कोसळला डोंगर मनावर, रडू येई मज क्षणाला, रडू येई मज क्षणाला, रडू येई मज क्षणाला, भावना गुंफून लिहिल्या तुझ्यासाठी आणि वेदना झाल्या शब्दा गुणी मनाला। विरह भाव मानणारी सरांची ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती। सौरुचा हनुमंत महाबळ मॅडम लिहित आहेत तळकट तालुका दोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग येथून। सौरुचा हनुमंत महाबळ मॅडम यांनी तळकट तालुका दोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग येथून लिहिले, मूल्य संस्कार संस्कृती ठेव नव्या पिढीस देव, मूल्य संस्कार संस्कृती ठेव नव्या पिढीस देऊ, मानवता दीप लावू सुख पदरात घेऊ, मानवता दीप लावू सुख पदरात घेऊ। वाह, तर पुढच्या पिढीला संस्कार आणि संस्कृतीची ठेव जी आहे ती आपण देऊया, मानवतेचा दीप लावूया आणि सुख पदरात घेऊया। हेच सुख आहे की मूल्यांचा संस्कार आणि संस्कृतीची ठेव ही पुढच्या पिढीला देणं। खूप अप्रतिम सुंदर सामाजिक संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये होता। पुढच्या चारोळीमध्ये सौमिता अस्मिता मॅडम यांनी कात्रज पुणे येथून लिहिले, सौमिता अस्मिता मॅडम लिहित आहेत कात्रज पुणे येथून, लोक किती सहज म्हणतात झालं गेलं विसरून जायचं, लोक किती सहज म्हणतात झालं गेलं विसरून जायचं, इतकं सोपं असतं ते, इतकं सोपण असतं ते, कुणाकुणाला पटवून द्यायचं, कुणाकुणाला पटवून द्यायचं। आणि खरंय की जेव्हा दोष येतो, जेव्हा दुःख दिलं जातं, जेव्हा ब्लेम केले जातात, आरोप केले जातात, जेव्हा सत्यापेक्षा वेगळं काहीतरी बोललं जातं आणि नंतर पश्चाताप केला जातो, नंतर सॉरी म्हटलं जातं आणि असं म्हटलं जातं की झालं गेलं विसरून जा, पण कुणाकुणाला पटवून द्यायचं की सत्य ते नव्हतं हे आहे, आणि कोण कोण ते मान्य करणार, स्वतःशी प्रामाणिक राहणं हाच यावरचा एक उपाय असतं, नाही का? कारण जेव्हा आपण खरे असू, जेव्हा आपण बरोबर असू आणि आपली बाजू खरी असेल, त्यावेळी इतर कोण काय म्हणतात त्याचं जास्त मनाला लावणं हे गैर असतं. कारण प्रत्येकाचे प्रत्येक परिस्थितीबाबतचे स्वतःचे असे वेगळे निकष असतात, प्रत्येकाचे प्रत्येक गोष्टीकडं, प्रत्येक परिस्थितीकडे आणि प्रत्येक नात्यामध्ये सुद्धा एकमेकांकडं पाहण्याचे स्वतः स्वतःचे वेगळे निकष असतात. त्यांनी तो परीही स्वतःभोवती आखलेला. एखाद्याने एखाद्या व्यक्तीला वाईटच आहे असं ठरवलं तर त्या व्यक्तीचा दृष्टिकोन आपण बदलू शकत नाही. आणि जर आपण बरोबर असलो आणि जर का आपली चूक नसेल तर आपण माइंड करण्याचं कारण नाही असं मला वाटतं. कारण आपण समोरच्याला बदलू शकत नाही, समोरच्याचे विचार बदलू शकत नाही. समोरच्या व्यक्तीला त्याचा पश्चातापही भले होईल, त्याला वेळ लागेल आणि आपण तो वेळ, तो काळ हा संयमच पाळला पाहिजे असं मला वाटतं. कारण निरर्थपणे आपण आपलं मत समोरच्याला मांडत बसलो आणि समोरच्याची ऐकण्याचीच मानसिकता नसेल किंवा समोरच्याची समजूनच घेण्याची मानसिकता नसेल किंवा समोरच्याने आधीच दोषी ठरवलेला असेल बाजू ऐकून घेण्याच्या आधीच, तर आपण त्याला काहीच करू शकत नाही, नाही का? जसं की मॅडमनी त्यांच्या या चारोळीमध्ये म्हटलंय की लोक किती सहज म्हणतात झालं गेलं विसरूंगा, पण जे झालंय ज्याचं जे दुःख आहे ते विसरायला खूप वेळ लागतो आणि ते इतरांना प्रत्येकाला पटवून देणं सुद्धा शक्य नसतं. आणि आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या रचनांचा आस्वाद घेणार आहोत तुमच्या आवडीच्या एफ एमवर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणजेच आरजे.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: अपने आप को आज देखते हैं, हर रोज कुछ बातों को हमने एक ही तरह से रिएक्ट किया और करते करते वो मेरी आदत बन चुकी है। आज एक नया तरीका, अ न्यू वे ऑफ रिस्पॉन्डिंग, एक ऐसा रिस्पॉन्स जो मुझे खुशी, सेहत और सुंदर रिश्ते देगा, एक ऐसा रिस्पॉन्स जो मेरे लिए कंफर्टेबल एंड रॉयल होगा। आज अपनी किसी एक आदत, अपने किसी एक रिएक्शन को चूज करते हैं एंड देखें अपने आप को कि आज उसी परिस्थिति में अपने आप को एक नए तरह से रिस्पॉन्ड करते हुए देखें। धीरे धीरे अ न्यू वे ऑफ थिंकिंग, एक नया पैटर्न क्रिएट होना शुरू हो रहा है। दिस इज द पावरफुल बीइंग।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो खुश है।
2: वेलकम बैक श्रुति हो, तुम्ही ऐकता आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आरजे कैलास सोबत हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये तुम्ही आहात। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रुति हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिले की उसळणारा बेधुंद सागर मला नेहमी आवडतो। उसळणारा बेधुंद सागर मला नेहमी आवडतो कारण तो मला दरवेळी नव्याने वेगळा घडवतो। कारण तो मला दरवेळी नव्याने वेगळा घडवतो। आणि माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की पडझड होते कधीतरी जेव्हा मनाची, तेव्हा वाटत नाही फिकीर कोणाची। पडझड होते कधीतरी जेव्हा मनाची, तेव्हा वाटत नाही फिकीर कोणाची। कितीदा घ्यावे उधार ऋण सुखाचे, कितीदा घ्यावे उधार ऋण सुखाचे। दुःखाला किनाराच नाही, किनारच नाही हसऱ्या क्षणांची। कितीदा घ्यावे उधार ऋण सुखाचे, दुःखाला किनारच नाही हसऱ्या क्षणांची, हसऱ्या क्षणांची। तर या माझ्या चारोळ्या होत्या आणि पुढच्या चारोळीकडे आपण वळूया। अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू जिल्हा पालघर येथून लिहिलंय। अंजली सामंत मॅडम लिहित आहेत तालुका डहाणू जिल्हा पालघर येथून। पाऊस शीर्षकाखाली की तुझ्यासाठी आसवांच्या पायघड्या, कंठ सुकला तलाव वाटले। तुझ्यासाठी आसवांच्या पायघड्या, कंठ सुकला तलाव आटले। मानव प्राणी तिष्ठती तुझसाठी, मानव प्राणी तिष्ठती तुझसाठी। ये झटकरी पाऊस सरी मनस्वप्नी दाटले, ये झटकरी पाऊस सरी मनस्वप्नी दाटले, मनस्वप्नी दाटले। आणि पावसाला आळवणी करणारी मॅडमची ही रचना होती की तुझ्यासाठी आसवांच्या पायघड्या घातलेल्या आहेत, कंठ सुकलाय तलाव वाटले, मानव प्राणी तुझ्यासाठी तिष्ठत आहेत, तू लवकर ये। खूप अप्रतिम सुंदर अशी पावसाला आळवणी करणारी ही चारोळी होती पाऊसराज या शीर्षकाखालील। पुढच्या चारोळीमध्ये श्री माधव कुसुम सुकऱ्या गुरवसरांनी देधक्का मारा या नावाने कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून लिहिलंय। श्री माधव सुकऱ्या गुरवसर लिहित आहेत देधक्का मारा या नावाने कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून। पाऊसराज या शीर्षकाखाली सारी करे भ्रष्ट राजव्यवस्थेचा पूर्णवे महापूर आला आहे, सारीकडे भ्रष्ट राजव्यवस्थेचा पूर्णवे महापूर आला आहे। म्हणून लांबलेला पाऊस येण्यास लाच कधी मिळेल याची वाट पाहत आहे, म्हणून लांबलेला पाऊस येण्यास लाच कधी मिळेल याची वाट पाहत आहे। पाऊस सुद्धा माणसांसारखा वागत आहे, तोही लाचीची अपेक्षा करत आहे, असे सुंदर भाव सरांच्या या अप्रतिम रचनेमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी डोंबिवली पूर्व येथून लिहिले। सौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहित आहेत डोंबिवली पूर्व येथून। मॅडमने लिहिलंय की आतुरता तुझ्या आगमनाची, स्वप्न साक्षात उतरायची। आतुरता तुझ्या आगमनाची, स्वप्न साक्षात उतरायची। ओढ तुझ्या स्पर्शाची प्राप्ती माझ्या ध्येयाची, ओढ तुझ्या स्पर्शाची प्राप्ती माझ्या ध्येयाची। वाह, तर तुझ्या आगमनाची ओढ, ज्याने स्वप्न सत्यात उतरणार आहे. सुंदर असे शब्दांकन होतं पुढच्या चारोळीमध्ये. मेहमूदास शेख मॅडम यांनी गुलपरी या नावाने श्री क्षेत्र देहूगाव पुणे येथून लिहिलंय. मेहमूदास शेख मॅडम लिहित आहेत गुलपरी या नावाने श्री क्षेत्र देहूगाव पुणे येथून. राब राब ते दिसरात तू घेते काग कधी विसावा. राब राब राब ते दिसरात तू घेते काग कधी विसावा. माय तुझ्या घामालाही सुगंध अत्तराचा यावा. माय तुझ्या घामालाही सुगंध अत्तराचा यावा. तर मायचे मायचा जो घाम आहे जे कष्ट ती करते, तर तिच्या कष्टाला तिच्या घामाला अत्तराचा सुगंध यावा. खूप अप्रतिम सुंदर भाव मायच्या कष्टाबद्दल मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते. पुढच्या चारोळीमध्ये सौरोहिणी अमोल पराडकर मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून. सौरोहिणी अमोल पराडकर मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय सुख आले घरा या शीर्षकाखाली की झाले घरा घरात बाप्पाचे आगमन, विघ्नहर्त्याची भक्तगण पाहत होते वाट. झाले घरा घरात बाप्पाचे आगमन, विघ्नहर्त्याची भक्तगण पाहत होते वाट. सुख आले घरा घरात विराजमान झाले. सुख आले घरा घरात विराजमान झाले. मखरात त्यात होता चांदीचा पाठ. मखरात त्यात होता चांदीचा पाठ. तर गणरायाच्या आगमनाने सुख हे घरामध्ये आले. खूप अप्रतिम सुंदर भक्तिमय अशी ही रचना होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम यांनी पाटोदा जिल्हा बीड येथून लिहिले. सौ वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम यांनी पाटोदा जिल्हा बीड येथून लिहिले. किती सारे दोष लावतात मोबाईलच्या माथी. किती सारे दोष लावतात मोबाईलच्या माथी. पण कधी कधी तोच असतो एकांताचा साथी. पण कधी कधी तोच असतो एकांताचा साथी. आणि खराय ही नाण्याची दुसरी बाजू आहे की मोबाईलला दोष आपण सारेजण देतो, परंतु एकांतामध्ये आपला वेळ जातो, आपलं मन शांत होतं. खूप सुंदर असे भाव मोबाईल प्रति मॅडमनी व्यक्त केलेले होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये उल्हास सुधीर देशपांडे सरांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले. उल्हास सुधीर देशपांडे सर लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून गुन्हेगारी या शीर्षकाखाली की खूप वाढले गुन्हे. वाढले तो गुन्हेगार सज्जन माणसाने मानली आहे हार. खूप वाढले गुन्हे वाढलेत गुन्हेगार सज्जन माणसाने मानली आहे हार. गुन्हा करताना वाटत नाही लाज निर्घुणपणे मारायला कुठून येतो माज. गुन्हा करताना वाटत नाही लाज निर्घुणपणे मारायला कुठून येतो माज कुठून येतो माज. तर समाजातल्या गुन्हेगारीबद्दल सरांनी एक वास्तव जे आहे ते सुंदररित्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये पांडुरंग खंडू म्हस्के सर लिहित आहेत डाळिंब तालुका दौंड जिल्हा पुणे येथून. पांडुरंग खंडू म्हस्के सरांनी डाळिंब तालुका दौंड जिल्हा पुणे येथून लिहिलंय तुझ्या आठवांची पाने आता चाळत नाही. तुझ्या आठवांची पाने आता चाळत नाही. तो सुकलेला मोगराही आता मला भाळत नाही. तो सुकलेला मोगराही आता मला भाळत नाही. वा, तर तुझ्या आठवांची पानच चाळणं सोडून दिलंय त्यामुळं सुकलेला मोगरा भाळत नाही. खूप सुंदर असे भाव या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौरोहिणी अशोक गंधेवार मॅडम यांनी मलकापूर अकोला येथून लिहिले. सौरोहिणी अशोक गंधेवार मॅडम लिहित आहेत मलकापूर अकोला येथून. बरसवरे वरुण राजा तुझे शीत थेंब मोलाचे. बरसवरे वरुण राजा तुझे शीत थेंब मोलाचे. भेगाळलेल्या या मातीस दे जीवदान सौख्याचे. भेगाळलेल्या या मातीस दे जीवदान सौख्याचे. दे जीवदान सौख्याचे. तर पावसाला आळवणी करणारी अप्रतिम शब्दांकन असलेली ही चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ दीपाली दिलीप पिंपळे मॅडम यांनी तालुका व जिल्हा पालघर येथून लिहिले. सौ दीपाली दिलीप पिंपळे मॅडम लिहित आहेत तालुका व जिल्हा पालघर येथून. दरवळ शीर्षकाखाली क्षण सुखाचे वेचता आयुष्यभर दरवळ. क्षण सुखाचे वेचता आयुष्यभर दरवळ. तप्त संसाराच्या रणी भासे सुखाची हिरवळ. तप्त संसाराच्या रणी भासे सुखाची हिरवळ. सुखाची हिरवळ. तर सुखाचे क्षण वेचता आले पाहिजे म्हणजे आयुष्यभर दरवळ राहते. आणि जे संसाराचं तप्त असं रण असतं त्या तप्त रणामध्ये सुद्धा सुखाची हिरवळ भासते. म्हणून सुखाचे क्षण वेचले पाहिजे हा सुंदर संदेश या चारोळीमध्ये आहे. पुढच्या चारोळीमध्ये जया जगन्नाथ कुलथे मॅडम यांनी पाडळी आळे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथून मॅडमनी लिहिलंय. जया जगन्नाथ कुलथे मॅडम लिहित आहेत. पाडळी आळे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथून वृक्ष देई प्राणवायू धरतीला हिरवाई तयाच्या दातृत्वामुळे लाभे सर्वांना नवलाई. वृक्ष देई प्राणवायू धरतीला हिरवाई तयाच्या दातृत्वामुळे लाभे सर्वांना नवलाई. वृक्षाचे ऋण अनमोल नाही त्याची भरपाई. वृक्षाचे ऋण अनमोल नाही त्याची भरपाई. या वृक्षांची मजला संगत कशी होई जया उतराई. कशी होई जया उतराई. तर वृक्ष आणि त्यांचं महत्व, जे प्राणवायू देतात, जे धरतीला हिरवाई देतात, त्यांच्या दातृत्वामुळेच सर्वांना नवलाई लाभते. अप्रतिम शब्दांकन होतं या चारोळीमध्ये. आणि पुढच्या चारोळीमध्ये भारती थोरात मॅडम यांनी बार्शी जिल्हा सोलापूर येथून लिहिले. भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर येथून की जिद्दीने पूर्ण होतात हेतू मनाचे, माणूस बांधतो तोरण यशाचे. वाह, जिद्दीने पूर्ण होतात हेतू मनाचे, माणूस बांधतो तोरण यशाचे. जिद्द मनाची मेहनतीला देते बळ. जिद्द मनाची मेहनतीला देते बळ. कार्य होतेच यशस्वी मिळते फळ. कार्य होतेच यशस्वी मिळते फळ. तर जिद्द जी आहे ती असली पाहिजे. मनाच्या जिद्दीने प्रत्येक कार्य जे आहे ते सफल होते, असा सुंदर संदेश मॅडमच्या रचनेमध्ये होता. पुढच्या चारोळीमध्ये नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिलंय. नीता देठे मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून आई शीर्षकाखाली की दाविलास मला तू सुंदर संसार, आई तुझीच मूर्ती माझ्या मनी. दाविलास मला तू सुंदर संसार, आई तुझीच मूर्ती माझ्या मनी. 33 कोटी देवांच्याही आधी नतमस्तक मी सदा तुझ्या चरणी. नतमस्तक मी सदा तुझ्या चरणी. आणि खरंय की आई जिच्यामुळे आपण जग बघतो, आई जी आपली मार्गदर्शिका असते, आपल्याला मोठं करते, स्वतः दुःखी राहून स्वतः कष्टी राहून आपल्या सुखासाठी प्रयत्न करते, त्या आई प्रती कृतज्ञता व्यक्त करणारी सुंदर अशी ही चारोळी होती. आणि श्रोते हो, पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये दरवळ या शीर्षकाखाली सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय. सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय दरवळ शीर्षकाखाली की मोगऱ्याचा सुगंधी दरवळ पहाटे प्राजक्ता समटी पावा. मोगऱ्याचा सुगंधी दरवळ पहाटे प्राजक्ता समटी पावा. कर्तृत्वाचा सुगंध या सम आसमंती दूर पसरावा. कर्तृत्वाचा सुगंध या सम आसमंती दूर पसरावा. वाह वाह, तर खूप अप्रतिम सुंदर असा दरवळ जो आहे तो हो मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होता श्रोते हो. आणि जसं की मॅडमनी लिहिलंय की मोगऱ्याचा सुगंधी दरवळ जो आहे तो पहाटे प्राचक्ता संपी पावा. आणि कर्तृत्वाचा सुगंध याच्यासारखाच या समज आसमंतामध्ये दूर पसरावा. तर कर्तृत्वाचा सुगंध पसरला पाहिजे. आपण खूप वेळा पाहतो की जेव्हा आपण कष्ट करतो, जेव्हा आपण जिद्दीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, तेव्हा कोणतंच ध्येय हे आपल्याला दूर वाटत नाही, कोणतंच ध्येय जे आहे ते अवघड वाटत नाही. खूप वेळा आपण स्वतः मनाने हरतो, खूप वेळा परिस्थिती आपल्याला हरवते. अशा परिस्थितीमध्ये आपण जिद्दीने कायम राहिलं पाहिजे, आपण ठाम राहिलं पाहिजे, आपली निर्णय क्षमता आपली निर्णय शक्ती याचा अचूक उपयोग केला पाहिजे. आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता ठेवली पाहिजे. बऱ्याच जणांचे बरेचसे निर्णय याच एका गोष्टीमुळे राहतात की ते निर्णय मी घेऊ का, ते निर्णय मी घेतले तर पुढे काय होईल, ते जर निर्णय चुकले तर त्याचे परिणाम काय होतील. आणि या सर्व नकारात्मक विचारांनी, या सर्व नकारात्मक गोष्टींमुळे निर्णय घ्यायचंच राहून जातं. आणि निर्णय न घेतल्यामुळे जे झालेलं नुकसान आहे ते अगदी अपरिमित असतं, ते भरूनच निघू शकत नाही. पुन्हा वाटतं की आपण त्यावेळी तो निर्णय घेतला असता तर बरं झालं असतं, त्यावेळी ही गोष्ट केली असती तर बरं झालं असतं. त्यामुळं निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे, परिस्थितीला बदलण्याची धमक आपल्यामध्ये ठेवली पाहिजे. आणि आयुष्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की कधीच कुठलीच परिस्थिती आपल्याला अनुकूल असणार नाही. आपल्याला प्रत्येक वेळी विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे आणि आपल्याला त्यातून मार्ग काढावा लागणार आहे. आपण जेव्हा मनाचं असं हे करतो, मनाचा निश्चय जेव्हा अशा प्रकारचा करतो, त्यावेळी आपल्या लक्षात येतं की जी गोष्ट आहे म्हणजे आपण ठरवलेली गोष्ट आहे ती निश्चितपणे आपण करू शकू। कारण खूप वेळा असं होतं की आपल्याला करायचं असतं, आपण करू शकत

असतो, परंतु केवळ आपण निर्णय न घेतल्यामुळं आपण करू शकत नाही. म्हणून स्वतःला सक्षम समजा, स्वतःला कॅपेबल समजा, स्वतःला जे आहे ते तयार करा त्या परिस्थितीशी तोंड देण्यासाठी, ते ध्येय गाठण्यासाठी. आणि श्रोते हो, तुम्ही घड्याळ पाहिलंय का? बघता बघता तुमच्याशी गप्पा मारता मारता शोची वेळ कधी संपली हे कळलंच नाही. खूप सुंदर असा आजचा सुद्धा शोचा प्रवास होता. खूप अप्रतिम सुंदर अशा तुमच्या सर्वांच्या चारोळ्या होत्या. आपल्या श्रोत्यांना सुद्धा आवडल्या असतील. अगदी मंत्रमुग्ध करणारे भाव या सर्व चारोळ्यांमध्ये होते. परंतु आजच्या शोची वेळ संपल्यामुळं आजच्या शोपुरती मला तुमची रजा घ्यावी लागते. मला म्हणजे आरजे कैलासला आजच्या शोपुरती रजा द्या. हो, पण मी तुम्हाला भेटायला पुन्हा येईन पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता नवीन विषयासोबत आणि नवीन मान्यवरांसोबत तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर तुमच्या आवडीच्या शो मध्ये, म्हणजेच आखेर शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा, आनंद वाटा.

0: रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM खुश रहो खुशियां बांटो।
1: नमस्कार अलक प्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलक करणं संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार दमदार बहारदार आणि गेल्या 5 वर्षांपासून रसिक प्रेक्षकांच्या आणि अलंकार मित्रांच्या पसंतीस उतरलेल्या गळ्यातील ताईत झालेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आज 5 जुलै 2026 आणि अर्थात अलकची झलक प्रयोग क्रमांक 209 दोन शतक पूर्ण आणि 9वा भाग त्या ठिकाणी आज आरजे जगदीश सादर करतोय। गेल्या आठवड्यामध्ये म्हणजेच 208व्या प्रयोगामध्ये एकापेक्षा एक धमाल एकापेक्षा एक आशय संपन्न अशा अलग तुम्ही ऐकल्यात। आता आरजे जगदीश वळतोय, अधिक वेळ न घालवता याचा अर्थ प्रयोग क्रमांक 209 मधल्या पहिल्या अलगकडे। अलगकर रवींद्र भुरे विलय पार्ले मुंबई येथून लिहितात, लहान मुलीने आजींना रस्ता ओलांडून द्यायला मदत केली। आजीने तिला खाऊसाठी दिलेले पैसे नाकारले, आजींच्या पाया पडून ती निघून गेली। अलगकार रवींद्र, मानाचा मुजरा तुमच्या या अलकला, त्या मुलीसाठी मानाचा मुजरा, कारण तिने आजींना रस्ता ओलांडून दिला म्हणून नव्हे तर खाऊसाठी पैसे नाकारले म्हणूनही नव्हे, पाया पडली। म्हणजे बघा किती संस्कार एकाच अलकमधून तुम्ही सामान्य जनसामान्य अगदी छोट्या छोट्या मुलांच्या मनावर केलेत। तिला वाटलं तर तिने पैसे घेतले असते, पाया पडण्याची आवश्यकता नव्हती, पण तरी आजीचे आशीर्वाद घ्यावेत, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेत, हा आईवडिलांचा संस्कार। आणि हीच शिदोरी मोबाईल युगामध्ये त्या ठिकाणी तुम्ही त्या लहान मुलीसाठी दिलीत हे अत्यंत महत्वाचं आहे। अलकर रवींद्र अप्रतिम, खूपच सुंदर, नाहीतर मग एक केळं पेशंटला देतात आणि 10 जण मिळून फोटो काढतात आणि तो फोटो त्या ठिकाणी स्टेटसवर ठेवतात, इन्स्टावर टाकतात। ही मदत आणि या मुलीने केलेली मदत किती महत्वाची आहे, मी काहीच केलं नाही असा कर्णावतार मला त्या मुलीमध्ये दिसला, खूपच छान। ठाणे येथून अलंकार सह प्राची मेतकर लिहितात, आपल्याकडे कामाला येणाऱ्या मावशींना पगार न देता तिने सोनाराकडे भीषी योजना सुरू करून दिली, काही महिन्याने तो सोनार पैसे घेऊन पळून गेल्याचे समजले। अलकर प्राची, किती वाईट ना। म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आपण चांगल्या उद्देशाने एखादी गोष्ट करावी आणि आपल्या उद्देशाला खो देणारी माणसं, आपल्या हेतूला हरताळ फासणारी माणसं आपल्या सभोवताली दिसतात, पण मला खात्री आहे त्यांनी त्या मालकिणीने मात्र आपल्या मोलकरणीचे पैसे तिला दिले असतील, ते बुडवले नसतील, कारण तिचा उद्देश अगदी योग्य होता, छान होता। ऐकूया पुढची अलग। अलगकार श्री सुहास मिश्री कोटकर सहशिक्षक MSc BEd DSM छत्रपती संभाजीनगर येथून लिहितात, शाळा पहिल्या दिवशी रडत असलेला आलेला मुलगा शेवटच्या दिवशी रडतच गेला, फरक इतकाच, तेव्हा शाळा अनोळखी होती म्हणून तो रडत होता, आता तीच शाळा त्याची दुनिया बनली होती। अलकर सुहास शिक्षक शोभत आहे, मला त्या शाळेचं कौतुक आहे ज्या शाळेने लळा लावला, मला त्या शाळेचं कौतुक वाटतंय, शाबासकी द्याविषयी वाटते, मानाचा मुजरा द्यावा असं वाटतो की त्या शाळेने त्या मुलाला शाळा हेच कुटुंब आहे हे शिकवलं आणि शाळेने किती काय काय दिलं असेल हे त्याच्या अश्रूतून सहज लक्षात येतं, खूपच छान। ऐकूया पुढच्या अलग। म्हापसा गोवा येथून अलगकार डॉक्टर आरती दिनकर लिहितात, त्या दोघांना मूल होत नव्हतं म्हणून ते खूप निराश होते, अनाथ आश्रमातून दत्तक घेतलेल्या मुलाला त्यांनी डॉक्टर केले। अलगकार आरती, मानाचा मुजरा तुम्हाला, तुमच्या अलकला दत्तक घेतले म्हणून, डॉक्टर केले म्हणून निराश झाले, पण तरी त्या निराशेतून सकारात्मकतेची ऊर्जा मिळवली आणि त्या ठिकाणी अनाथाश्रमात जाऊन मुलाला दत्तक घेतलं, अर्थात मुलीला दत्तक घेतलं असतं तर आरजे जगदीशलाच नव्हे तर तमाम अलंकार मित्रांना अधिक आनंद झाला असता, सहर्ष स्वागत तुमच्या अलगचं करण्यात आलं असतं. पण काही हरकत नाही, मुलाला दत्तक घेतलं काय, मुलीला दत्तक घेतलं काय, दत्तक घेतलं आणि त्याला आपल्या मुलासारखं लहानाचं मोठं केलं, त्याला डॉक्टर केलं. मला खात्री आहे तो मुलगा त्याच्या आईवडिलांना कधीच अनाथाश्रमाची पायरी चढून देणार नाही, वृद्धाश्रमाची पायरी चढून देणार नाही, इतकी काळजी तो डॉक्टर त्यांची घेईल. ऐकूया सोलापूर येथून अलंकार सौ विद्या चव्हाण माने लिहितात ती समुद्र किनारी वाळूत नाव लिहायची, लाटा मात्र ते पुन्हा पुसून टाकायचे. तो दूर किनाऱ्यावर तेच नाव पुन्हा उमटवायचा, जणू लाटा दोघांना जोडत होत्या. ओहो अलंकार विद्या म्हणजे मला पृथ्वीचं प्रेमगीत म्हणू की काय हिते, असा प्रश्न पडला. अनंत तुझी ध्येयासक्ती किनारा असं म्हणणाऱ्या त्या ठिकाणी कवींची मला आठवण झाली, म्हणजे कुसुमाग्रजांचीच मला आठवण झाली. हे सगळं त्या ठिकाणी आठवण्याचं कारण, आणि मला इथे रणांगणही आठवली विश्राम बेडेकरांची कादंबरी. म्हणजे समुद्राने किती नष्ट करण्याचा प्रयत्न करो, लाटा जोडतायत तो तोडतोय, ती जोडते आणि तो पलीकडे आहे, ही आल्याड आहे तो पल्ल्याड आहे, पण तरीही दोघं एकमेकांसाठी झुरतायत, दोघांना एकमेकांचा वियोग झालाय. किती सुंदर वर्णन तुम्ही या छोट्याशा अलकमधून केलं. म्हणून मी नेहमी म्हणतो, अलक असते छोटी, गोष्ट सांगते मोठी. प्रेम अमर असतं, प्रेम विरहात असतं, प्रेम वियोगात असतं, प्रेम निरागस असतं, निष्पाप निर्मळ असंच प्रेम असतं, आणि ते कोणी संपवू शकत नाही, याची साक्ष अलंकार विद्या तुमच्या अलकमधून पटली बरं का. ऐकूया पुढची अलक. छत्रपती संभाजीनगर येथून अलंकार विश्वेश रमेशराव देशपांडे लिहितात त्याच्या मृत्यूने भय थांबलं नाही, मागच्या पानावरून कथा पुढच्या पानावर सरकली एवढंच, त्या नव्या पानावर मात्र भयाने मृत्यू थांबवला होता. अलंकार विश्वेश मला थोडस अलकबद्दल कुतूहल वाटलं, अलकबद्दल उत्सुकता वाटली. मी तुमच्याशी चर्चा केली, देवीची लस शोधणाऱ्या शास्त्रज्ञाच्या कर्तृत्वावरून तुम्हाला ही अलक सुचली, त्याच्या अफाट कर्तृत्वाचा आलेख तुम्ही अलकमधून मांडलात. खरंच बघा, अलक प्रथम अलंकार, अलक महागुरु, अलंकार श्रीयुत राजेंद्र वैनशंपायन म्हणतात तसं, अलक ही कालातीत असते, सार्वकालिक असते, सार्वत्रिक असते. अलकला काळाचं वेळेचं व्यक्तिमत्वांचं देशाचं दिक्कालाचं कशाचंच बंधन नसतं, अशी तुमची अलक आहे. मला वाटतं हीच अलक त्या ठिकाणी आणखीन वेगळ्या पद्धतीने आपण मांडू शकतो, इतकी ताकद तुमच्या अलकमध्ये आहे. म्हणजे बघा ना, की मृत्यूने भय थांबलं नाही, मृत्यू येतो पण भय थांबत नाही. म्हणजे काय तर कोरोनाचा काळ असेल, देवीची लागण असेल, अनेक अगदी त्या ठिकाणी अनेक विकार असेल, प्लेगची साथ असेल, मृत्यूने भय थांबलं नाही. म्हणजे ते भय तसंच, आज याचा नंबर उद्या माझा नंबर लागेल, पण याच्यावर त्याने म्हणजे त्या संशोधकाने त्या शास्त्रज्ञाने लस शोधली, मागच्या पानावरनं कथा पुढच्या पानावर सरकली, म्हणजे पुढच्यांनी त्याची री ओढली. याचा अर्थ तुमच्याशी बोलल्यानंतर मला जाणवला की देवीमुळे कांजण्यांमुळे येणारे व्रण तेही नष्ट व्हावेत, यासाठी नंतर काही शास्त्रज्ञांनी संशोधकांनी प्रयत्न केले आणि मग त्या ठिकाणी आपोआपच भयाने मृत्यू थांबवला. भय हा नायक आहे. म्हणजे असं म्हणतात ना की आपल्या भावनांचा कॅथॉर्सिस होतो. एकदा का त्या ठिकाणी मला कळलं कॅन्सर झालाय, आज ना उद्या मी मरणार आहे, ती आपण एकदा इच्छा व्यक्त केली की मग आपण मनाचा त्या ठिकाणी काय करतो, एकदम ठिय्या करतो आणि बिनधास्तपणे आपण जगायला सुरुवात करतो. इथेच त्या ठिकाणी भय हा नायक ठरतो तुमच्या कथेचा. अप्रतिम अलंकार विश्वेश जबरदस्त तुमच्या या आगळ्या वेगळ्या अलकला मानाचा मानाचा मुजरा. आता मी जातो माझ्या सासरवाडीत, अर्थात महाड रायगड येते. अलंकार सौ शीतल राजन गांधी काय लिहितात ते तुम्हाला सांगतो बरं का. ती व तो कष्टकरी जीव दोघे विठू माऊलीचे निस्सिम भक्त. या गरिबीमुळे त्याने दारूला जवळ केले, संसाराची वाताहत होऊ लागली, पण या परिस्थितीत ती हरली नाही. तिने विठू माऊलीला भेटायला वारीत असणाऱ्या वारकऱ्यांना भाकऱ्या थापून द्यायला सुरुवात केली. अगदी मनापासून आनंदाने रोज किती भाकऱ्या थापल्या जायच्या गणितच नव्हतं. नवरा समोर बसून असायचा, तिची सेवा बघता बघता तो कधी सेवेत तिच्या हाताशी काम करू लागला कळलंच नाही. त्यामुळे एक मात्र झाले, दारूचे व्यसन सुटले. काम करताना तोंडात सतत माऊलीचे नाव घेताना दारूचा विसर पडला. अलकर शीतल, मानाचा मानाचा मानाचा मुजरा तुमच्या अलक मधल्या श्रद्धेला, भक्तीला. आणि काही वेळेला खरंच काही करू नये, आपण आपलं कार्य करत राहावं अशी शिकवण देणारा संत महिमा जो आहे, कर्म हीच पूजा, कर्मे विडन धर्म दुजा, अशा प्रकारचं कर्म करत राहा असं सांगणं तुमची अलक मला प्रचंड आवडली. पुढे आरजी जगदीश वळतोय कोल्हापूर येथील अलंकारचं विद्या कुंभार अनामिकाय टोपण्णा लिहितात. अरे स्वतःसाठी जर राखून ठेव, त्याला सगळे आपलेच वाटायचे. एका आर्थिक संकटाने त्याचे डोळे उघडले होते आणि दुर्या आधारी त्याला धडा शिकवून गेली होती. अलंकार विद्या, तुमची विद्या किती महत्वाची असली तरी मला इथे असं म्हणावं असं वाटतं की त्याला नक्कीच माझ्यासारखा एखादा असेल, त्याच्यासारखा एखादा असेल, एखादा नक्कीच असा असेल की ज्याने ज्याने परतफेड केली असेल. उपकाराची फेड अपकाराने करणारे 90% असतात, पण 10% आजही जिवंत आहेत आणि त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी त्याला मदत केली असेल. तरीही आपण स्वतःसाठी राखून ठेवलं पाहिजे हा दमदार संदेश तुमच्या अलकमधून मिळाला, खूपच छान. पुणे येथून अलंकार सुलभा सत्तूरवार लिहितात. सकाळीच बाहेरून आलेल्या आपल्या लेकाबरोबर सुनबाईला सासूबाईने विचारलं, अगं वडाची पूजा करायची ते सोडून कुठे गेली होतीस? ती म्हणाली, सासूबाई आम्ही दोघेही आपल्या सोसायटीच्या बाहेर वडाचे झाड लावून त्याची काळजी घेण्याची शपथ घेऊन आलो आहोत. वा अलंकार सुलभा, सुलभ रीतीने श्रद्धेचे, व्रतवैकल्यांचे आणि सगळ्यात महत्वाचे वृक्षारोपणाचे महत्व सांगितलेत. आणि असा परिवर्तनवादी विचार अत्यंत महत्वाचा असतो. अलंकार सुलभा, तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. सातारा येथून अलंकार विशाल अलका मोहन यादव लिहितात. आवडीच्या फुलांच्या गजऱ्याची अपेक्षा धरून नेहमी रुसणाऱ्या तिला कधीच गजरा आणून न देणाऱ्या त्याने आज चक्क फुलाचे रोपटे भेट म्हणून दिले. तेव्हा आपसुकच तिच्या गालावर कळी आणि मनात मोगरा फुलला. वा अलंकार विशाल, विशाल हृदय आहे तिचं, जिने गजऱ्याची अपेक्षा धरली पण अपेक्षा पूर्ती नाही झाली म्हणून ती नाराज झाली नाही आणि तिच्या गालावर कळी खुलली त्या रोपट्याने. अलंकार विशाल, विशाल अलक मांडलीत, खूपच छान, अप्रतिम, धन्यवाद. ऐकूया पुढची अलक. अलंकार क्षितिजा कुलकर्णी रुकडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे लिहितात. अन्नपूर्णा, ती घरची अन्नपूर्ण असली तरी तिचं ताट मात्र कायमच अपूर्ण. अलंकार क्षितिजा, क्षितिजाच्या पलीकडचे विचार तुम्ही नेहमीच मांडता असं मी तुम्हाला म्हणतो. तुमची अलक असते छोटी, गोष्ट सांगते मोठी असंही मी नेहमी म्हणतो आणि मला वाटतं ते अगदी पूर्ण आहे. म्हणजे घर बांधणारा त्याला घरात राहता येत नाही, कपडे शिवणारा त्याच्या अंगावर फाटके कपडे असू शकतात, किंवा आणखीन मोठी मोठी कामं करणारे, रस्ते बांधणारे रस्त्यावर राहतात. आणि तसंच ती अन्नपूर्ण आहे पण तिला मात्र कायमचं ताट अपूर्ण व तिच्या वाट्याला फक्त दुःख असा वेगळा विचार तुम्ही अलग मधून मांडलात. अलंकार क्षितिजा, भार्गवीला सुद्धा सांगा तिलाही अलग पाठवता आल्या पाहिजेत. अलंकार वायके शेख पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथून लिहितात. पावसाळा सुरू झाला. एका डेरेदार उंच आंब्याच्या झाडाने विजेच्या प्रकाशावर भाळून तिच्या पुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. विजेने मात्र नम्रपणे नकार दिला. अलंकार वायके, तुमची अलक ऐकली, मला पृथ्वीचं प्रेमगीत आठवलं, तुमची अलक वाचली आणि मला गोविंदराजांची प्रेम आणि मरण कविता आठवली. खरंच तो कीटक त्या ठिकाणी ज्योतीवर फिदा होतो आणि त्या ज्योतीमध्येच शेवटी विलीन होतो. पृथ्वी कितीदा करू ये वंचना असं म्हणून त्या ठिकाणी सूर्याभोवती आपल्या प्रेमाची त्या ठिकाणी हाक देत, प्रेमाची त्या ठिकाणी अभिलाषा बाळगत सतत फिरत असते, पण तिच्या बद्री मात्र अपयश येतं. मला तुमच्या अलकला मानाचा मुजरा द्यायचा आहे, तो अशासाठी तिने मात्र नकार दिला कारण तिला माहिती होतं की नक्कीच याचा शेवट वाईट होईल आणि झाड गळून पडलं तर त्या ठिकाणी माणूस जातीला ऑक्सिजन कुठून मिळेल, दमदार विचार अलग कर वायकेशेक। अलग कर मित्रांनो, कुठे जाऊ नका, अगदी दोनच मिनिटात आलो, तोपर्यंत तुम्ही संगीताची मेजवानी घ्या, ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा, धन्यवाद।

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: 24 घंटे का व्रत रखें, चाहे कुछ भी हो जाए, चाहे सामने वाले का व्यवहार कैसा भी हो, मेरा मन, वाणी और व्यवहार शांत और प्रेम से भरपूर। सिर्फ 24 घंटे का व्रत रखें तो भी हमने सृष्टि की कितनी सेवा की, और जो चीज हम एक दिन कर सकते हैं हम उसको हर रोज कर सकते हैं, क्योंकि वो हमारे पास पावर है।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: अलग प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुनेरी आवाज अर्थात 107.8 FM, आणि तुम्ही आता जे जगदीश सोबत रंगद्र आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज तारीख 5 जुलै 2026 आणि अलगची झलक प्रयोग क्रमांक 209। आत्तापर्यंत तुम्ही आधीच्या भागामध्ये एकापेक्षा एक दर्जेदार आशय संपन्न अशा आलक ऐकल्यात आणि विविध विषयांना वाहिलेल्या या आलकनी तुमचं मनोरंजन केलं असेल, त्याचबरोबर प्रबोधन करण्याचंही काम केलं असेल। प्रत्येक आलक आपल्याला काही ना काही शिकवून जाते, प्रत्येक आलक आपल्याला काही ना काही देऊन जाते। अशाच प्रकारच्या आलक अलगकार मित्र लिहितात आणि आपल्याला अलगकार मित्र उपकृत करतात असं आपण म्हणायला काही हरकत नाही। चला तर आरजे जगदीश वळतोय आता पुढच्या अलगकडे, अधिक वेळ घालवत नाही। अलगकर मोहन दुसाने पुणे येथून लिहितात, एक वर्षापासून तिची तब्येत ठीक नव्हती। आज वटपौर्णिमा होती, तिला त्याने सर्व पूजेची तयारी करून दिली, ती व्हील चेअरवर बसली, वटवृक्षाच्या जवळ नेली, आज त्याने तिच्यासाठी वटपौर्णिमा साजरी केली। अलगकार मोहन, मोहिनी घालता हो तुम्ही, अगदी चक्क मोहिनी घालता, चक्क त्या ठिकाणी गारूड करता तुम्ही तुमच्या विचारांचं, तुमच्या विचारांची सादगी, नात्यामधील त्या ठिकाणी असलेला घट्ट असा बंध, ऋणानुबंध, त्या नात्याची घट्ट वीण तुम्ही अगदी सहज व्यक्त केलीत तुमच्या या अलगमधून। खरंच नेहमी तिने त्याच्यासाठी पूजा करण्या

आजारी आहेत, तरी सुद्धा बरेच दिवस अलग पाठवली नाही, बरेच दिवस अलग पाठवली नाही असा विचार त्यांच्या मनात घोळत होता. आणि चक्क रेकॉर्डिंगला बसायच्या आधी माझ्याही मनामध्ये तोच विचार येत होता की काय झालंय नेमकं, फोन करावा, मेसेज करावा. आणि हे व्हायच्या आतच त्यांच्या समूहाच्या तीन अलग माझ्या स्क्रीनवर दिसल्या. अलगकार मित्रांनो, अलगकार आणि रेडिओ जॉकी जगदीश यांचं नातं, यांच्यातले घट्ट ऋणानुबंध तुमच्या लक्षात येत आहेत का? पाहिलं ही टेलिपॅथी, ही टेलिपॅथी आपल्याला किती जवळ आणते, एकमेकांचे विचार आपल्याला कळतात, उमगतात. अलगकार स्वप्नजा, तुम्ही लवकर बऱ्या व्हा, तुम्ही बऱ्या होणं गरजेचं आहे, कारण तुमच्याकडे सखी संपदा आहे आणि त्या संपदेला अजून संपदा तुम्हाला मिळवून द्यायची आहे, त्यांना नावलौकिक मिळवून द्यायचं आहे, त्यांना तुम्हाला अजून बरंच मोठं करायचं आहे. अलका दीपा शिंगारे बदलापूर येथून सखी संपदा मंच कोल्हापूर यांच्या वतीने लिहितात, दोन्ही मुलांच्या परीक्षेमुळे सुधीरने घरचे वातावरण कडक केले, पाहुणे टीव्ही सर्व बंद, मुलांना आशाला दटावत बोलला, मोठ्या पदावर नोकऱ्या पाहिजेत, मुलांच्या मर्जीप्रमाणेच करिअर निवडणार, मुले आपली ढवळाढवळ नको, फक्त मार्गदर्शन हवे त्यांना, ठामपणे आशा बोलली. वा अलकार दीपा, तुमच्या या स्त्रीवादी अलकला खूप खूप मान सन्मान, स्त्री पुरुष समानतेचा जय जयकार, कारण स्त्रीने व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे. आणि मला वाटतं जीजी तुम्हाला व्यक्त व्हायला शिकवतात, तुम्हाला त्या ठिकाणी घडवतात, आणि त्याचं प्रतीक तुमच्या या अलकमधून सुद्धा दिसतंय. खूपच छान. फक्त विचार असा मनात आला, जीजी पाठवत नसतील, त्या आजारी असतील, तर दुसऱ्या कोणतरी जबाबदारी घ्यावी आणि समूहाच्या अलग संकलित करून पाठवाव्यात, तेवढंच त्यांचं काम हलकं होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांनाही खूप बरं वाटेल, त्यांचं मन प्रसन्न होईल. अलगकार स्वप्नजा, मनाने हरू नका, मन खंबीर ठेवा, मन चंगा तो कट तिमे गंगा, मन खंबीर तर तुम्ही गौतम गंभीर, लक्षात घ्या. त्यामुळे मनाचा विचार करा, मनाने तुटू नका. चला सखी संपदा मंच कोल्हापूर यांच्या वतीने पुढची अलग पाठवले. अलगकार अनुराधा सुभाष तिवारे, अर्थात गावाचं नाव नाहीये, हरकत नाही. त्या लिहितात, बंड्याची सगळी खेळणी भंगारवाला देण्यासाठी काढलेली बघून आजी म्हणाली, हे बॅट बॉल चांगलंच आहे ग, अनुश्री खेळेल. अगं पण तिला संसार सेट बाहुली आहे ना, तिच्या तिला बॅट बॉल काय कामाचा? हे कोणी ठरवलं? आपणच ना. मग आता तिला ठरवू देत, तिने कशानं खेळायचं ते. अलकार दादा, आजीला मानाचा मानाचा मानाचा मुजरा. तुमच्या अलकवर संस्कार करणाऱ्या, तुमच्यातल्या लेखिकेला आणि मार्गदर्शन करणाऱ्या अलकार स्वप्नजा यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. खरंच कारण बघा ना, इथे किती महत्वाचं आहे. कोणी ठरवलं? मुलगी झाली डॉक्टर होणार, मुलगा झाला इंजिनियर होणार. मला आठवतंय आजही थ्री इडियट मधला तो डायलॉग. कोणी ठरवायचं हे, का ठरवायचं, काय गरज आहे? मुलांना मुलांचं करिअर निवडू दे. माझी मुलगी मला येऊन म्हणाली, बाबा मी 12वी 11वी 12वी करणार नाही, मला 10वी इतके मार्क 12ला मिळतील याची खात्री नाही आहे, मी डिप्लोमा करून इंजिनिअरिंग करणार. मी म्हटलं, तसाच तू, तुझा मार्ग तू निवड. त्यावर फक्त मी तिला एवढंच म्हटलं, निवडलेल्या मार्गावर त्या ठिकाणी चालायला शिकायचं, निवडलेला मार्ग चुकीचा होता हा विचार मागे वळून पुन्हा करायचा नाही. आज माझी मुलगी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये उच्च पदावर काम करते, तिने निवडलेल्या मार्गावरनं ती गेली, म्हणून ती आनंदी आहे, ती सुखी आहे. मुलांना मुलांचा मार्ग निवडू द्या, लादू नका. उत्तम विचार, दमदार विचार, जबरदस्त. ऐकूया सखी संपदा परिवार, सखी संपदा मंचच्या सर्वे सर्व आमच्या सगळ्यांच्या त्या ठिकाणी जीजी अलगकार स्वप्नजा घाडगे कोल्हापूर येथून लिहितात, राम मंदिरातील दान असे कसे चोरीला गेले असेल हो? तिला प्रश्न पडला होता, चोरांच्या हातातच तिजोरीच्या किल्ल्या, मग होणार काय? तो उद्विग्न होत म्हणाला, पण बाबा श्रीराम तर देव आहे ना, तो पनिश करेल की? 10 वर्षाची सिया बोलली. अलगकार स्वप्नजा, सिया

0: इथे मला थोड्या सुया टोचल्या, कारण तिने कमाल केले, तिने धमाल केले, पण तरीही राम मंदिरातलं दानही चोरीला गेलं, म्हणजे राम नाम जपनाम गल्ला करे अपनाम, किंवा ती काय ती जी देणगी असते देणगी पेटी ती करे अपना, असा काहीसा प्रकार झाला, हापापाचा माल गपापा झाला. आणि ज्या भटजीना किंवा ज्या ज्यानं आपण मानलं, जे कोण असतील ते क्रूर कर्म करणाऱ्या व्यक्तींना प्रभू रामचंद्र पनिश करेल, ही श्रद्धा, ही भोळी श्रद्धा, आपल्या मनातली श्रद्धा अजून वाढवण्यास मदत करते. मला वाटतं हा विचार त्या ठिकाणी तुम्ही अलगमधून पेरलात आणि श्रद्धेला जिवंत ठेवलं, पण तरीही झालेल्या चोरीचं काय असा प्रश्न तुम्ही उच्चारलात, विचारलात, याच्याबद्दल कोणीतरी वाचा फोडली, याबद्दल तुमचं अभिनंदन. अलगकार स्वप्नाचं तुमचं अभिनंदन. आजारी असतानाही तुम्ही अलग संकलित करून पाठवल्यात आणि सखी संपदा परिवार मंच पुन्हा एकदा कार्यरत झाला. खूप खूप धन्यवाद, तुम्हाला मानाचा मुजरा. पुढची अलग आहे नेरूळ नवी मुंबई येथून काव्यशाला काय टोपण नावाने लिहिले, अलगकार शैलजा करोडे यांनी. आज नेहमीप्रमाणे ती जॉगिंगसाठी निघाला, तो नेहमीप्रमाणे जॉगिंगसाठी निघाला. गेट जवळ चाफ्याच्या झाडीवरून चार पाच फुलांची त्याच्या वृष्टी झाली. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जणू चाफा त्याला सांगत होता. तो म्हणाला, मित्रा तुलाही शुभेच्छा, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तर तुझे रोपण केले होते. अलगकार शैलजा छुपा संदेश, कसली जबरदस्त अलग आहे, काय जबरदस्त विचार मांडलायत, दमदार उबदार घेण्यासारखा विचार तुम्ही मांडलात. वृक्षारोपणाचं महत्व, वाढदिवसाच्या दिवशी काय करावं काय करू नये, याला चपराक म्हणजे तुमची अलग आहे. आपण काम करत राहावं, आपण विचार करत राहावा, हेच सांगणारी तुमची अलग आहे. आणि वृक्षारोपणाची आणि अर्थातच चाफ्याची झाडं, चाफा बोले ना चाफा चाले ना, एकीकडे त्या ठिकाणी आमचे कवी गुलजार म्हणतात, झाडांशी बोललं पाहिजे तर त्या ठिकाणी त्यांची वाढ होते, आणि वाढ झाली की ती फुलतात बहरतात आणि अशी पुष्पवृष्टी करतात. किती बोलकं वर्णन तुम्ही केलं अलगकार शैलजा, मानाचा मुद्रा. वळू या पुढच्या अलगकडे, धानोरी पुणे 15 येथून अलगकार श्रावणी संदीप गुंड लिहितात, काही दिवसांपूर्वी इथं घनदाट जंगल होतं, पण आज मी इथे एकटाच उभा होतो, बाकीचे सगळे मला सोडून गेले होते, आता माझी पण जायची वेळ आली होती, पण मी मात्र विचार करत होतो की मी गेल्यावर या माणसांचं कसं होणार. मी एक उरलेलं शेवटचं झाड होतो. अलगकार श्रावणी, पहिली गोष्ट माफी असावी, तुमच्या काव्यसंग्रहातील इतर कवितांचा ऑडिओ बनवून तुम्हाला द्यायचा आहे, पण खरंच वेळ मिळत नाही हो. कसा वेळ जातो, कधी वेळ जातो, कुठे वेळ जातो काहीच कळत नाही. आणि कविता रेकॉर्ड करण्यासाठी एक वेगळी ऊर्जा लागते, शांतता लागते, ती मिळाली तर ते होऊ शकतं. पण तुमची अलग जबरदस्त आहे वृक्षारोपणाच्या, म्हणजे आत्ताच 5 जून होऊन गेला आहे आणि त्याच्यामुळे अर्थातच अशा वेगवेगळ्या अलग लिहितात आणि तुम्ही त्या अलगमध्ये महत्त्व सांगितलं, खूपच छान. वळूया पुढच्या अलगकडे, दिग्रस यवतमाळ येथून अलगकार अरुणा दुद्दलवाद लिहितात, तिच्या होतकरू मित्राने एकाची जीवनकथा सांगत तिला विचारले, होशील का मग, होशील का मग तू त्याची सावली. ती निर्विकारपणे उत्तरली, मी तर आधीच उन्हात जळते आहे. बापरे अलगकार अरुणा, तुमची शेवटची ओळ म्हणजे अप्रतिम, बेमालूमपणे त्या ठिकाणी तुम्ही वापरलेलं तिच्या मनातला नकार आहे, किंवा माझ्या मनाला उभारी देणारा तो माझ्या मनात आला, तो माझ्या आयुष्यात आला तर मला बरं वाटेल, त्या झळा मी सहन करते, त्या वेदना मी सहन करते. किती सुंदर पद्धतीने तुम्ही अलग मांडलीत, खूप छान, तुमच्या अलगला मानाचा मुजरा. ऐकूया पुढची अलग, अलगकार सौ कल्पना चांदमलजी बंब जैन चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी इथून लिहितात, तिची नोकरी सुटली त्याने तिला वृद्धाश्रमात टाकले. अलगकार कल्पना, घाई करत जाऊ नका, अलग परत वाचत चला, शुद्धलेखनाच्या चुका शोधत चला, छोट्या अलग लिहित चला आणि छोट्या अलगमधून मोठा अर्थ काढत चला. बघा ना, काम सरो किंवा गरज सरो वैद्य मरो, कामापुरतं मामा या म्हणीवर आधारित तुमची अलग, आणि त्याने तिला कदाचित त्या ठिकाणी तो नवरा असेल, त्याने तिला वृद्धाश्रमात टाकलं असेल, तो तिचा मुलगा असेल त्याने वृद्धाश्रमात टाकलं असेल, तो भाऊ असेल त्याने, पण एकदा काम संपलं की त्या ठिकाणी आपण अशाच प्रकारची जाणीव ठेवत नाही असा विचार तुम्ही मांडलात, खूप छान. अलगकार प्रभा वाडकर लातूर येथून लिहितात, अधिक मास संपत आला होता, तिला अधिक मासानिमित्त विद्यादान करायचे होते,
1: बाजूच्या खेड्यात एड्सग्रस्त मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेत ती गेली. एका एड्सग्रस्त मुलाला तिने रीतसर दत्तक घेतले. अलक कर प्रभा, मानाचा मानाचा मुजरा, अधिक मासात इतकी प्रभावी अलक आणि इतका दमदार विचार दुसरा असूच शकत नाही. खूपच छान. पुढची अलक आपल्याला पाठवले अलककार सौ बालिका हरणाप्पा बरगळ वसमतकर लोकमित्र नगर नांदेड येथून. वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बायकांमध्ये व्रतवैकल्याविषयी अनेक गप्पा गोष्टी रंगल्या होत्या. दुसऱ्या दिवशी तिने आपल्या कर्माला स्मरून दारुड्या नवऱ्यासाठी वडाला दोरा गुंडवून 108 प्रदक्षिणा घातल्या. कर्म महत्वाचं मानणाऱ्या तिला खूप खूप धन्यवाद. दारुड्यासाठी का होईना, आज ना उद्या दारू सुटेल हा आशावाद तुमच्या अलकमधून पेरल्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. मी नेहमी असं म्हणतो की तुम्ही बालिका आहात, अलककार बालिका आहात, पण तुम्ही अलकची महानगरपालिका आहात. बघा ना, बरंच चर्चा चर्वण झालं, पण त्यातल्या 90% बायका ह्या वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला धागा गुंडाळण्यासाठी गेल्या असतील, प्रदक्षिणा घालण्यासाठी गेल्या असतील आणि 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणूनही त्या तिथपर्यंत पोहोचल्या असतील. कर्म महत्वाचं, आपण आपलं कार्य करत राहायचं हा संदेश तुम्ही दिलात, खूपच छान. छत्रपती संभाजीनगर येथून अलककार डॉक्टर ज्योती अमोल जोशी, अर्थात बऱ्याच महिन्यांनंतर अलककार ज्योती यांनी आपल्याला अलक पाठवले. त्या लिहितात, नटून ठटून सजलेल्या शेजारणीने तिला वडाच्या पूजेला यायचं की नाही विचारले. सासूबाई म्हणाल्या, आजारी पतीची सेवा हीच तिची पूजा आहे. तिच्या चेहऱ्यावर मंद स्मित पसरले. ओहो, अलककार ज्योती मंद स्मित पसरली, यात बरंच काय काय आलं. म्हणजे मी माझं कार्य केलं हे माझ्या सासूबाईंना कळतंय, माझी पूजा फळाला आली म्हणून तिच्या चेहऱ्यावर स्मित आलं असेल. आणि कर्म करत राहावं हाही संदेश तुम्ही इथे दिलात. आजारी नवऱ्याची सेवा, आपण असं म्हणतो जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, आणि रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा असं बाबा आमटे असतील, महात्मा गांधी असतील यांनी म्हणून ठेवलंय. तुमचा दमदार विचार तुम्ही दिलात आणि नावाप्रमाणेच तुम्ही ही ज्ञानाची श्रद्धेची ज्योत पेटवलीत, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. पण एक सूचना करावीशी वाटते, अलग दर 15 दिवसांतर पाठवत राहा, खंड पडू देऊ नका. अलकप्रेमी रसिक श्रोतेव आरजी जगदीश इथे घेतो विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा पुणेरी आवाज. आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा.